मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 10 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 आणि 22 सेकंद झाली आहेत. तेव्हा आजच्या प्रातकालीन सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करीत आहोत. या सभेत श्रोते हो आपल्या समवेत आहे. मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करते मंगलध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. अर्थातच ही वेळ आहे आपल्या हिंदी बातम्यांची. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आजच्या या मंगलमय पहाटेला पावसाळी वातावरणातील ही वेळ म्हणजे ईश्वरी चैतन्याची अनुभूती देणारी वेळ. त्यातच जर पंढरीच्या विठुरायाचं नाव ओठावर आलं तर दिवसाची सुरुवात यापेक्षा सुंदर दुसरी कोणतीच असू शकत नाही. तेव्हा आता ऐकूया अत्यंत मंगलमय भूपाळी. स्वर आहे आरती अंकलीकर टेकेकर यांचा, गीतकार पद्माकर कुलकर्णी आणि संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

श्रोते हो, आपल्या भक्ती परंपरेत नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिलं गेलंय. अगदी सहज, सोपा आणि प्रत्येकाला सुखाचा मार्ग दाखवणारा मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे नामसंकीर्तन. आणि त्यातही जेव्हा मुखातून राम हे दोन अक्षरी नाम उमटतं तेव्हा केवळ मनच नाही तर संपूर्ण सृष्टी पवित्र होऊन जाते. याच रामनामाचा महिमा सांगत आहेत संत एकनाथ महाराज. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही रचना संगीतबद्ध केली आहे राम फाटक यांनी.

श्रोते हो, भक्तीच्या मार्गात जेव्हा ओढ पराकोटीला पोहोचते तेव्हा तिचं रूपांतर आर्ततेत होतं. आईपासून दूर झालेल्या लहान लेकराची जी अवस्था होते अगदी तशीच अवस्था जेव्हा एका थोर संताची आपल्या देवासाठी होते तेव्हा भक्तीचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग श्रोते हो ऐकवते. ते या अभंगात आपल्या सर्वांना, या संपूर्ण जगाला एक प्रश्न विचारतायत. बाबानो, मला कोणीतरी सांगा ना.

माझा विठ्ठल कुठल्या गावात राहतो? श्रोते हो, भक्तीतील या आर्त विरहाचा आणि अथांग प्रेमाचा अनुभव घेऊया. ऐकूया संत तुकाराम महाराजांचा हा अभंग शमिका भिडे यांच्या स्वरात, संगीत पंडित अवधूत बाम यांचं.

श्रोते हो, जगात शांतता, करुणा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध आणि आपल्याला भीमशक्तीची नवी ऊर्जा देणारे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करणारं, अज्ञानाचा अंधार दूर करून मनात ज्ञानाचा दीप चेतवणारं एक सुंदरसं गीत आपण ऐकूया सुधीर फडके यांच्या मुख्य स्वरात. रचना वसंत बापट यांची, संगीत मधुकर पाठक यांचं.

मंगल प्रभात हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी भजन. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, रचना नरेंद्र शर्मा यांची आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, समूह स्वरातील या रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:40 आणि 43 सेकंद झालेत. आता ऐकूया कृषीवाणी. कारळा लागवड या विषयावरची माहिती ऐकणार आहोत वाचनस्वर ऋचा गद्रे यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कारळा हे दुर्लक्षित केलेलं पण कोकणातील महत्त्वाचं असं पारंपरिक तेलबिया पीक आहे. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्यप्रसाधनं तयार करण्यासाठी केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. विशेषत खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून या पिकाचा विचार केला आहे. पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नघटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही. कारळा या पिकाची काही खास अशी वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता आपल्या पीक पद्धतीत याचा समावेश करणं आवश्यक आहे. आता यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची चांगली वाढ होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये अवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे

0: कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. आंतरपीक म्हणूनही हे पीक चांगला प्रतिसाद देतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत खरीप तसंच रब्बी हंगामात करून काळ्याचं उत्पादन कशाप्रकारे वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. याची आपण शेताच्या बांधावर लागवड करू शकतो. सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. तसंच या पिकाची लागवड आपण पाण्याच्या पाटाच्या बाजूने देखील करू शकतो. पिकाला पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी साधे किंवा सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. कारळा पिकाची लागवड करताना पहिल्यांदा जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावं. कारळा पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. त्यासाठी बियाण्यामध्ये एकास एक प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरणीसाठी वापरावं. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. मंडळी, या पिकाला प्रति हेक्टरी 5 टन शेणखत शिवाय 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. यापैकी हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद हे पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.7 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. तेव्हा मंडळी, असं हे महत्त्वपूर्ण असं कारळ्याचं पीक आहे त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कारळा लागवड या विषयावर होती आजची कृषीवाणी. वाचनस्वर होता ऋचा गद्रे यांचा. श्रोतेहो, दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण असेल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 6:55 आपण ऐकणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मात्र त्याआधी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. हे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीचे जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते, ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्प्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्प्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी

0: मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्स मध्ये जातो, तर ऍडव्हान्स स्टेज मध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, ही सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये, आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
0: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं त्याचा इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
0: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात, आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही, जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत, तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे. हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्ये तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता
0: याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाहीये. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो. कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशनमध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे आता.
1: डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:05. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या

0: महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे कामध्ये करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतोय की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली, यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10 यानंतर ठीक 6.
3: मुंबई केंद्रावरील दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. स्थानिक, राज्य आणि देशस्तरावरील कार्यक्रम आपण ऐकत आहोत एकाच ठिकाणी. ती आहे आपली रत्नागिरीची आकाशवाणी. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झालेत. तेव्हा आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. तर 7:40 प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 ऐकूया भावधारा. श्रोते हो, आज जागतिक नेत्रदान दिवस. या निमित्तानं 8:40 नेत्रदान अलौकिक दान या विषयावर हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सहभाग आहे डॉक्टर आशिष होलानी यांचा. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. श्रोते हो, 9:30 असतो आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात मानवाचा प्रगैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी पुरातत्ववेत्ता तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल, सादरकर्त्या अनघा मगदुम. श्रोते हो, 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये 12:00 प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात विशाखा समिती आणि पॉश कायदा या विषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत आणि सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलते सुमन. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र,

1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके। पुन्हा प्रसारित कार्यक्रमात दुपारी 2 वाजता रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, तर मुंबई केंद्रावरून 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं असेल पुन्हा प्रसारण। तर दुपारी 2:30 प्रसारित होणाऱ्या नादब्रह्म कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंगापणेकाल। ही होती रूपरेषा आजच्या आमच्या पहिल्या सभेची। आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00, त्यामध्ये दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या, चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युवावाणी, यामध्ये स्टे ट्यून या सदरात महान गांधीवादी विचारक, शिक्षक, लेखक, समाज सुधारक, स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या 11 जून या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी। हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 6:10 गीतबहार, चित्रपट गीतांची। 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 असेल लोकसंगीत। 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात नारळाची नवीन लागवड आणि जोपासना याविषयी डॉक्टर किरण मालशे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, आज रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबद्दल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमाचा आज दुसरा प्रसारित होईल। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रात्री 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित केले जातील। रात्री 10:00 असेल रजनीगंधा, 10:30 प्रसारित होणाऱ्या नादब्रह्म कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकणार आहोत। त्याशिवाय सर्वच बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केली जातील। श्रोते हो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या कार्यक्रमांचा आनंद आपण घेणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। त्यासाठी श्रोते हो, ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। सकाळचे 7:45 झालेत। आता ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण असं ऐकलं की रतन टाटांनी त्यांच्या नेतृत्वाखाली परदेशातल्या त्यांच्या समव्यवसायिक किंवा नवीन क्षेत्रातल्या काही कंपन्या अक्वायर केल्या। भारतीय कंपन्यांच्या दृष्टीने हे खूप मोठं पाथ ब्रेकिंग क्षण होता, कारण भारतीय कंपन्यांनी मोठ्या कंपन्या अक्वायर करणं, त्या आपल्यामध्ये सामील करून घेणं ही निश्चित देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट होती। त्यामुळे ह्या ॲक्विजिशन्समुळे ब्रिटनमधली लँड रोवर आणि जगवार या गाड्यांचं उत्पादन टाटा करायला लागले।

0: म्हणजे आज घड्याळाचे आपण म्हणायला गेलं तर घड्याळाचे काटे उलटे फिरवले त्यांनी. कारण एक भारतीय कंपनीनी ब्रिटिश कंपनी विकत घेतली आणि ते घडवून आणणारा माणूस होता रतन टाटा. म्हणजे फार पूर्वीच्या काळी 17व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली, इथे कंपन्या काढल्या. हा इतिहास जर आपण बघितला तर एका भारतीय कंपनीने ब्रिटिश कंपनी विकत घेणं, खूप मोठ्या प्रेस्टिजियस कंपनी विकत घेणं हा खूप मोठा माइलस्टोन होता, खूप मोठी अचीवमेंट होती. उद्योगाची वाढ होण्यासाठी अर्थातच आपण काळाचं भान असलं पाहिजे, काळाची पावलं आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याचबरोबर ती रिस्क पण घेता आली पाहिजे. ही जोखीम जी पत्करण्याची वृत्ती आहे ती जर चांगल्या भक्कम पायावरती घेतली गेली तर त्याचं यश मिळतं, पण त्याबरोबर त्या नेतृत्वाचा त्या व्यक्तीचा पण त्याच्यामध्ये सहभाग असावा लागतो. तर रतन टाटांची मनोवृत्ती अत्यंत खंबीर होती आणि मागच्या ज्या टाटांच्या पिढ्या होत्या त्यामुळे त्या पिढ्या एका ठराविक साच्यामध्ये काम करायच्या. तो साचा पण बदलला गेला आणि तो साचा निकाली निघाला. जे आर डींना रतन टाटांच्या रूपामध्ये आपला उत्तराधिकारी किंवा वारस त्यावेळेला दिसलाही असेल, परंतु बॉम्बे हाऊसमधल्या आणि बाहेरच्या लोकांना मात्र बऱ्याच वेळा तसं वाटायचं नाही. निदान सुरुवातीला तरी त्यांना असं वाटतच नव्हतं. ते जे लाला होते ते लाला नेहमी म्हणायचे, रतन टाटा आभाळाएवढे उत्तुंग आणि ते सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती एवढे वर चढतील असं बऱ्याच लोकांना वाटलं नव्हतं. त्यांची पहिली 3-4 वर्ष तर टाटा समूहामध्ये जे आधीपासून बसलेले सुभेदार होते त्यांच्याशी लढण्यातच खर्च झाली त्यांची वेळ. प्रत्येक कंपनीचा प्रमुख म्हणून ते स्वतः खूप कर्तृत्वान होते, त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावशाली होतं आणि आपापल्या सुभ्याचं राज्य ते कित्येक दशकापासून करत आलेले होते. मग पोलाद कंपनी असेल किंवा स्टीलमध्ये ऋषी मोदी होते, केमिकल कंपनीमध्ये दरबारी सेठ होते, हॉटेल व्यवसायामध्ये अजित केरकर होते आणि सिमेंट कंपनीमध्ये नानी पालखीवाला होते, असे दिग्गज लोक काम करत होते. आणि या सर्व दिग्गजांना टाटा समूहाच्या शिस्तीत बसवणं, म्हणजे ही खूप मोठी सिनियर लोक, यांना एका कार्यपद्धतीत सामील करून घेणं, त्यांना शिस्तीत बसवणं आणि इतर कंपन्यांच्या सोबतीनं जबाबदारीनं काम करायला लावणं ही जवळजवळ अशक्यपराय गोष्ट होती, पण ती करून दाखवली. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ही जी सगळी नावं होती ही नावं स्टारवर्ल्स तर होते, दिग्गज तर होते, पण त्याचबरोबर ही सगळी रतन टाटांपेक्षा अनुभवी होती. त्यामुळे असंही म्हणता येईल की कदाचित ते रतन टाटांपेक्षा जास्त लायकही असतील. परंतु रतन टाटांनी सुरुवातीला स्वतःबद्दल सांगून टाकलं होतं की माझी नियुक्ती झाली या समूहाच्या अध्यक्षपदी तेव्हा मलाच धक्का बसला आश्चर्याचा, कारण या सर्वोच्च पदासाठी नानी पालखीवाला होते, ऋषी मोदी होते, यांचीच नावं घेतली जातील असं मी समजायचो. पण प्रत्यक्षात काय झालं होतं की नानी पालखीवालांची एक ठराविक कार्यपद्धती होती, त्यांची ठराविक मतं होती आणि काहीसे राजकारणात ते सक्रिय होते, त्यामुळे ते त्यांची निवड टाळली गेली. आणि कुठल्याही उद्योगाच्या दृष्टीनं राजकारणाकडे झुकलेला नेता असणं वाईट असतं, कारण उद्या कोणत्याही देशामध्ये सत्तांतर होत असतं, तेव्हा अशा स्थितीमध्ये एक विशिष्ट राजकीय मताच्या व्यक्ती जर नेतृत्व करत असतील तर त्या कंपनीला अडचण येऊ शकते. त्यामुळे तटस्थ राहणं उद्योगांनी हे कधीही चांगली गोष्ट असते. तेव्हा त्यामुळे ही गोष्ट रतन टाटांच्या फायद्याची ठरली आणि त्याचा त्यांना फायदा झाला आणि त्यामुळे ते नेते बनू शकले.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे आणि श्रोतेहो आजची ही प्रातकालीन सभा आहे. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होत आहेत. श्रोतेहो हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत, तेव्हा त्यासाठी आपण जोडले जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं

सेवाहित साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना नवीन विद्याशाखांना नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा

0: येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हा स्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आजची आमची प्रातकालीन सभा. श्रोते हो, या सभेत आपणा संवेत आहे. मी अनघा योगेश मगदुम. सकाळचे 7:20 आणि 41 सेकंद झालेत. ऐकूया काही जाहिराती.

जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करून अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस भारतामध्ये पाळला जातो. आजचाच हा दिनविशेष आहे. श्रोते हो, त्याशिवाय आजच्या दिवशी 1938 साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती राहुल बजाज आणि 1955 साली ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म झाला. पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे प्रसिद्ध भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्म आजच्या दिवशी 1981 साली झाला. तर 19व्या शतकातील बंगाली कवी आणि नाटककार मधुसूदन दत्त यांचं निधन 10 जून 1873 रोजी झालं. हे होते दिनविशेष. आपण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून ते ऐकले.

श्रोते हो, आजच्या विशेष कार्यक्रमांमध्ये सकाळी 8:40 नेत्रदान दिवसानिमित्त अलौकिक दान नेत्रदान हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. सहभाग आहे डॉक्टर आशिष होलानी यांचा. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12:00 प्रसारित होणाऱ्या अपनीता मंडळ कार्यक्रमामध्ये विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत आणि सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलते सुमन. श्रोते हो, संध्याकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून सदरात महान गांधीवादी विचारक, शिक्षक, लेखक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले साने गुरुजी यांच्या 11 जून या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. तर श्रोते हो, रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबद्दल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, 7:25 होत आहेत. आता दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा

0: डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाईम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाईम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचा आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
0: जसं की तुम्ही म्हणालात युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाईम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
1: आधीची काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे, आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.
0: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
1: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करायला पाहिजे,
0: महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
1: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2,00,000 कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत. परंतु आपल्याला 50,000 ते 60,000 कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
0: अच्छा.
1: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 ते 30,000 नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
1: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
0: बर डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
1: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही. पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे, तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
0: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
1: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते. परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
0: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
1: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ॲलर्जीचा प्रकार होतो.

0: त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतं, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे. कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा

0: प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असेल की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो, विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्रामध्ये वापरू शकतो.
0: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
1: मला असं वाटते की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावं असं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनावरच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
1: नाही, जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
0: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, नेत्रदान या विषयावर आधारित आजचा दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची पहिली सभा. श्रोते हो, एक आठवण. आज सकाळी 8:40 नेत्रदान दिवसानिमित्त नेत्रदान अलौकिक दान हा विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. यामध्ये सहभाग आहे डॉक्टर आशिष होलानी यांचा. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुका आहे. त्या कणकवली तालुक्याच्या बॉर्डरवरती कोळोशी नावाचं एक गाव दिसतं. त्या कोळोशीच्या गावात एक आपल्याला गुहा मिळाली तेव्हा आपल्याला जवळपास 6 ते 7 हजार हत्यारं त्या गुहेत कोळोशीमध्ये मिळालेली आहे. तिथून मातीचे पुरावे सुद्धा ते कालमापनासाठी घेतलेले आहे. सो त्याचे प्राथमिक जे रिझल्ट आत्ता आलेले आहेत त्याच्यावरून असा आपल्याला अंदाज बांधता येतोय की 40 हजार वर्षांपूर्वी माणूस त्या गुहेत राहत होता. कोळोशी नावाची जी गुहा आहे तिथे राहत होता.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले गया
5: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: या आलात का फर्निचर बघून?
8: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
9: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
8: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना. आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
9: हे बघ तू.
7: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
9: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
8: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
10: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
7: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
10: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
8: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये. आणि हा हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
7: काय मस्त आहे रे.
10: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
8: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
10: बरं मग तुला कुठला आवडला?
8: मला
9: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा, घ्या आई बाबा.
7: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
8: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
10: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ. दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
7: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
10: हो तर आठवतंय ना. अगं काम

0: करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
1: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
2: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
1: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
0: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
2: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
3: करेक्ट. आणि आई बाबांसाठीच सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
2: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
1: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेसमध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनरवर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली.
0: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
2: बाबा आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत.
0: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
8: प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:45 झालेत. आता ऐकूया भावधारा. श्रोते हो, गाण्याची चाल ही कवितेतच दडलेली असते असं मानणारे, शब्दांच्या उच्चारातील अचूकता आणि भावनेची खोली जपणारे गीतकार संगीतकार यशवंत देव, त्यांचं गीत आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

श्रोते हो, आयुष्यावर नितांत प्रेम करायला शिकवणारे कोकणचे सुपुत्र गीतकार पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांचं गीत आता ऐकवते. स्वर अरुण दाते यांचा, संगीत यशवंत देव यांचं.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात आपण जगभरातील घडामोडी जाणून घेणार आहोत. ऐकणार आहोत 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणार आहेत आणि 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून. ही सर्वच बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना

याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.

ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या

0: प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील, तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळं किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं?
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील

0: एक काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
1: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं?
0: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
1: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकतं?
0: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
1: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
0: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथं तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिॲक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासापर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
1: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
0: हो
1: डॉक्टर, मग या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
0: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल, तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्रपेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. ते त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला पण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँकमध्ये ठेवले जातात व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते तिथं ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्रपेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
1: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
0: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा HIV असेल किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते, पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल, त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो, ज्या हॉस्पिटलमधून भेटतं, तर त्याच्यानुसार आपल्याला

0: समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करतेवेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबुळाचे आजार, त्याचे बुबुळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबुळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे नेत्र हे 35,000 ते 40,000 कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात. आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात त्यांचा अभ्यास केला जातो.

0: त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार, म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या, ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची, तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते, तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा बरं?
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारे गव्हर्नमेंटचं जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते, किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला त्यासाठी काय करणं आवश्यक आहे बरं?
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहे ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरुहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग आता जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.

निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींची जीवनी मात्र अंधार खास। काहींना जन्माने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने। अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया, जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया।

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरे ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आजची आमची पहिली सभा आणि या पहिल्या सभेत श्रोतेहो आपल्या समेत आहे मी अनघा योगेश मगदूम. सकाळचे 9:12 झालेत. वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीत ऐकायची. अर्थातच प्रसारित करतोय लख लख चंदेरी. श्रोतेहो कार्यक्रमाची सुरुवात मी करते 90s काही गीतांनी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वात्मा या चित्रपटातील साधना सरगम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत विजू शाह.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुका आहे. कणकवली तालुक्याच्या बॉर्डरवरती कोळोशी नावाचं एक गाव दिसतं. त्या कोळोशीच्या गावात एक आपल्याला गुहा मिळाली तेव्हा आपल्याला जवळपास 6 ते 7 हजार हत्यारं त्या गुहेत कोळोशीमध्ये मिळालेली आहेत. तिथून मातीचे पुरावे सुद्धा ते कालमापनासाठी घेतलेले आहेत. सो त्याचे प्राथमिक जे रिझल्ट आत्ता आलेले आहेत त्याच्यावरून असा आपल्याला अंदाज बांधता येतोय की 40 हजार वर्षांपूर्वी माणूस त्या गुहेत राहत होता. कोळोशी नावाची जी गुहा आहे तिथे राहत होता.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून तसंच FM वाहिनी 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता

कवते संगीत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना संतोष आनंद यांची आहे आणि त्याला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकवते बेटा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि विपिन सचदेवा यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं.

बेटा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि विपिन सचदेवा यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद मिलिंद. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 3 सेकंद झालेत. पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ही आहे आजची आमची पहिली सभा. सकाळचे 9:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात मानवाचा प्रगैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी पुरातत्ववेत्ता तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आपण ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आपल्या पृथ्वीवरती आधुनिक मानवाचा उगम अंदाजे 3 लाख वर्षांपूर्वी झाला असं मानलं जातं. नंतर त्याच्यामध्ये काय काय उत्क्रांती झाली, काय काय बदल झाले, त्याच्यामध्ये विकास कसा झाला आणि मग संस्कृतीचा उगम कसा झाला याविषयी आपल्याला खूप उत्सुकता असते, नाही का? तर आज याच विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय तार्किक खातू यांना. तार्किक खातू यांनी MA आर्किओलॉजी केल्यानंतर ते सध्या IIT मद्रासमार्फत जे आपल्या इथे कातळ शिल्पांचं संशोधन चालू आहे तर त्याच्यावरती ते काम करत आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रथम आम्हाला सांगा की मानव ही जी काही जमात आहे, प्रजाती आपण म्हणतो, ती नेमकी कुठे आणि कशी अस्तित्वात आली?
1: सो सगळ्यात पहिल्यांदा मला माणसाकडे येण्याआधी पृथ्वीची जडणघडण कशी झाली याच्याबद्दल एक थोडक्यात सांगायला आवडेल. आज आपण 2026 जगतोय, पण ऍक्च्युली पृथ्वीचा प्रवास हा काही लक्ष कोटी वर्षांचा हा प्रवास आहे. 650 लाख कोटी वर्षांपूर्वी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये 650 मिलियन इयर्स अगो म्हणू, पृथ्वीची आपल्या निर्मिती साधारण झाली. आणि त्याच्यानंतर विविध टप्पे येत गेले, त्याच्यात डायनोसॉर आले, त्याच्यानंतर झाडांचा किंवा आपल्या वनस्पतींचा उगम झाला, तिथून हळूहळू तापमान थंड होत गेलं आणि माणूस जर कधी आला असेल तर माणूस हा सगळ्यात शेवटी आलेला आहे. सो साधारण आपण 1000 पानांचं जर पुस्तक बघितलं तर त्या पुस्तकाचं पहिलं पान जेवढं असेल तर तेवढा माणसाचा प्रवास फक्त आहे. सो माणसाचा उगम ज्या जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे भौगोलिक रचनेत जो झाला त्याला आपण सिनेझोइक एरा म्हणतो, आणि त्याच्यात क्वाटर्नरी ही जी एक पिरियड आहे या पिरियडमध्ये माणसाचा उगम झालेला आपण बघतो. आता माकडापासून माणूस आला हे जे आपण

आपण सगळीकडे बघतो की वेगवेगळे स्टेजेस असतात, तर नक्की काय म्हणजे माकड आणि माणूस याच्यात ॲक्च्युली यांचे अँसेस्टर म्हणजे पूर्वज कधी सेपरेट झाले, आणि या प्रवासात कोणते कोणते असे इनोव्हेशन्स माणूस करत गेला किंवा वेगवेगळे टप्पे माणूस पार करत गेला, हा प्रवास अतिशय रंजक आणि महत्त्वाचा आहे. साधारण माणसासदृश्य दिसणारे माणसाचे जे पूर्वज होते ते आपल्याला आफ्रिका खंडात चॅड नावाचा एक देश आहे तिथे आपल्याला बघायला मिळतात. त्या स्पीशीजचं नाव होतं सेलॅन्थ्रोपस चॅडनेसिस आणि ती आजपासून 60 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असणारी एक स्पीशीज.

0: स्पेसिसपासून आज आपण आलेलो आहोत. सो या ऑस्ट्रेलोपिथिकसचे ऑस्ट्रेलोपिथिकस ॲफेरेन्सिस आणि ऑस्ट्रेलोपिथिकस ॲफ्रिकॅनस म्हणजे नावात सिमिलॅरिटीज आहेत, पण त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर, त्यांचे स्केलेटन किंवा आपल्याला जे जीवाश्म फॉसिल्स मिळालेले आहेत त्या फॉसिल्समधल्या आपण DNA म्हणू किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं दोन वेगळ्या स्पीशीज होत्या हे आपण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. सो ॲफेरेन्सिस नावाची जी स्पीशीज होती ती साधारण आपल्याला 40 लाख वर्षांपूर्वी उदयास आलेली दिसते, आणि ॲफ्रिकॅनस ही जी होती ही त्याच्यानंतर 10 लाख वर्ष म्हणजे 30 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती असं आपण म्हणू शकतो.
1: म्हणजे हे माकडाच्या स्वरूपातलंच
0: हो माकडाच्या स्वरूपातलंच आपण आता माणूस
1: हळूहळू माणूस कसा झाला दोन पायांवरती कधी आला.
0: तर आता इथून पुढच्या ज्या स्पीशीज आहेत इथे येईपर्यंत आता ह्या ज्या स्पीशीज होत्या ह्या ज्या आता मी दोघांबद्दल सांगितलं तर ह्या झाडांवरतीच राहायच्या माकडांसारख्या, जे मिळेल ते खायच्या किंवा त्या चार पायांवरतीच साधारण आपण म्हणू की माकड कसं धावताना पुढचे दोन पायांसारखा हात पायांसारखे वापरतं तसा त्यांचा प्रवास होता. होमो ही जी स्पीशीज जेव्हा आपल्याला उदयास आलेली दिसते इथून ॲक्च्युली त्याच्या प्रवासाला खूप चालना मिळाली आणि वेग आला. होमो हबिलिस नावाची एक स्पीशीज होती ती साधारण आपल्याला 20 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतच उदयाला आली दिसते, आणि होमो हबिलिस नंतर जे आले माणूस त्याला आपण होमो इरेक्टस असं म्हणतो. सो होमो इरेक्टस हा ह्या सगळ्या प्रवासातला एक आपण केंद्रबिंदू असं समजूया की इथून माणसाचा प्रवास झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. याचं कारण काय तर ह्या माणसांनी पहिल्यांदा आगीवरती नियंत्रण मिळवलं. आपण आगीचा शोध लागला असं म्हणतो तर ॲक्च्युली शोध असा लागला नाही हे थोडं चुकीचं आहे. माणसाने आगीवरती नियंत्रण मिळवलं. नियंत्रण मिळवल्यामुळे काय झालं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या. एक म्हणजे तो अन्न शिजवू लागला. आता अन्न शिजवू लागल्यामुळे त्याचं जे माकडासारखं जे स्वरूप होतं ते स्वरूप हळूहळू बदलायला लागलं. फिजिकल चेंजेस त्याच्या बॉडीत व्हायला लागले आणि मेंदूची क्षमता वाढायला लागली. या सगळ्यामुळे माणूस इरेक्टस आता या स्पीशीजचं नावच तुम्हाला कळेल की जो माकडासारखा होता तो पाठीचा कणा सरळ झाला त्यामुळे तो दोन पायावरती चालू लागला. मेंदूची कॅपॅसिटी खूप वाढली आणि ह्याच काळात माणसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. याचा पुरावा आपल्याला कुठे दिसतो तर साऊथ आफ्रिका देशामध्ये माणसांनी साधारण 10 लाख वर्षांपूर्वी आगीवरती नियंत्रण मिळवलं याचे आपल्याला राखेचे सॅम्पल्स मिळालेले आहेत. त्याच्यानंतर होमो इरेक्टसच पहिला माणूस होता की ज्यांनी पहिल्यांदा आफ्रिका खंडातून सेंट्रल एशिया म्हणजे इस्रायलचा जो भाग आहे इथून आफ्रिकेच्या बाहेर जायला सुरुवात केली. इस्रायल किंवा मध्य आशियात जेव्हा माणूस पोहोचला तेव्हा तेथून 2 टोळ्या झाल्या. एक टोळी होती जी आपल्याला युरोपमध्ये गेलेली बघायला मिळते आणि एक टोळी ही मध्य आशियातून आपल्या भारतात आली. एक टोळी चीन आणि त्या भागात पोहोचली रशिया चीनच्या भागात आणि एक टोळी साऊथ ईस्ट एशिया म्हणजे इंडोनेशिया जावा सुमात्रा या भागातून आपल्याला ऑस्ट्रेलियात गेलेली बघायला मिळते.
1: बापरे म्हणजे कुठून कुठे म्हणजे माणसांनी प्रवास केला.
0: खूप खूप प्रवास आहे आणि इतका रंजक प्रवास आहे की सगळ्यात अलीकडे माणूस कुठे पोहोचला असेल तर तो अमेरिकेत पोहोचलेला आहे.
1: सगळ्यात शेवटी
0: अमेरिकेत पोहोचला. त्याच्या आधी माणूस ऑस्ट्रेलियात पोहोचल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत.
1: अग्नीवरती त्यांनी नियंत्रण मिळवलं. नंतर मग तो एकत्र टोळीच्या स्वरूपामध्ये कधी राहिला आणि मग त्याचे परिणाम काय झाले.
0: अगदी इरेक्टस मध्येच माणूस साधारण टोळीमध्ये राहायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते आणि ह्याचे खूप मोठा किंवा खूप महत्वाचा जो परिणाम घडला किंवा झाला तो म्हणजे माणसाचा संस्कृतीकडे प्रवास ह्याच्यातून सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो. इस्रायलच्याच भागात आपल्याला एक साईट मिळते की जिथे एक आपल्याला थडग मिळालेला आहे आणि कदाचित ते सिस्टमॅटिकली माणसांनी केलेला असल्याचा तो पहिला पुरावा असण्याची शक्यता आहे. सो त्यामुळे माणूस एका टोळीत किंवा की एका कुटुंबाची भावना जी निर्माण होते त्याचा उगम आपल्याला या होमो इरेक्टस मध्ये बघायला मिळतो. इरेक्टस नंतर सेपियन्स 3 लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव आला. सो हा आधुनिक मानव जेव्हा आला तेव्हा त्याच्याकडे खूप सुंदर त्याला पार्श्वभूमी उपलब्ध या सगळ्या आधीच्या स्पीशीजनी करून ठेवली होती. ती म्हणजे कोणती तर जसं आगीचं नियंत्रण आपण विषय डिस्कस केला तसं माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर इन्व्हेन्शन किंवा पहिलं इन्व्हेन्शन कोणतं तर दगडी हत्यारं. सो इंजिनिअरिंगची सुरुवात माणसाने जी केली ती ऍक्च्युली या दगडी हत्यारांपासून केली. कारण एका दगडाला ज्याला निराकार दगड आहे त्याला त्यांनी आकार देऊन हत्यार बनवलं आणि ते हत्यार त्यांनी त्याच्या जीवनाच्या विविध गोष्टींसाठी वापरलं. पहिलं हत्यार माणसाने साधारण 22 लाख वर्षांपूर्वी बनवलेलं आहे आफ्रिकेत. इरेक्टस यायच्या आधीच्याच माणसांनी ऑलरेडी हत्यार बनवलेली होती. इरेक्टसनी अजून रिफाईन केली आणि आपण जर भारतात आलो तर भारतातला सगळ्यात जुना पुरावा हा आपल्याला माणसाचा माणूस इथे वावरला हा कोणता मिळाला आहे तर तो दगडी हत्याराचाच मिळालेला आहे. चेन्नईजवळ अतिरंपक्कम नावाचं एक गाव आहे किंवा आर्किओलॉजिकल साईट आहे. तिथे आपल्याला 15 लाख ते 17 लाख वर्षांपूर्वीचं एक

0: दगडी हत्यार, ज्याला हँड ॲक्स म्हणतो आम्ही, म्हणजे मराठीत सांगायचं तर हातकुराड असं आपण म्हणू शकतो, त्या हातकुराडीचा नमुना मिळालेला आहे. सो माणूस चेन्नईत पहिलं सगळ्यात जुनं आहे. आता चेन्नईत माणूस आहे म्हटल्यावरती तो डेफिनेटली सबंध भारत प्रवास करूनच कुठेतरी तो आलेला असणार. तर तो कोणत्या मार्गाने आला असावा? पुराश्मयुगीन अभ्यासात दोन मुख्य मार्गांचा अभ्यास केला जातो. पहिला म्हणजे सिंध प्रांत वगैरे पंजाब प्रांत आहे, तिथून माणूस खाली उतरला आणि तिथून पश्चिम किनारपट्टी मार्गे केरळ ह्या प्रांतातून येऊन तो चेन्नईपर्यंत पोहोचला असावा. किंवा दुसरा मार्ग असा मानला जातो की सिंध वगैरे प्रांतातून तो भारतात आला, सेंट्रल इंडिया म्हणजे दख्खनचा पठार हा जो सगळा भाग आहे ते क्रॉस करून माणूस चेन्नईत पोहोचला असावा. अशा दोन रूट्सचा आपण आता सध्या अभ्यास करतो. कोकण हा जो सगळा भाग आहे या भागावरती पण जेव्हा आपण पुढे विचार करतो तेव्हा अश्मयुगीन माणसाचे पुरावे सुद्धा आपल्याला ह्या भागात मिळालेले आहेत. खूप इंटरेस्टिंग आणि दुर्लक्षित असा हा विषय आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, संशोधकांचा किंवा विविध सायंटिस्टचा ह्या रिजन कडे थोडं दुर्लक्षित झालेलं आहे. कोकणाच्या प्रागितिहासावरती पहिलं काम एका महिलेनेच केलंय आणि त्या महिला कोण होत्या? तर स्टटीरा गुजदर नावाच्या एक अभ्यासिका होत्या. पुण्याचं डेक्कन कॉलेज आहे, तिथून त्यांनी कोकणातील अश्मयुगीन कालखंड याच्यावरती PhD अभ्यास केलेला आहे. त्यांना मुंबईजवळ काही साईट्स मिळाल्या, रायगड जिल्ह्यात साईट्स मिळाल्या, रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गात मालवणजवळ हडी नावाचं एक गाव आहे, त्या हडीच्या भागात सुद्धा त्यांना दगडी हत्यारांचे विविध पुरावे मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला दापोली तालुक्यामध्ये डेक्कन कॉलेजचेच मराठे नावाचे एक प्राध्यापक होते, त्यांनी एका गुहेचा शोध लावला. त्या गुहेमध्ये आपल्याला दगडी हत्यारांचे पुरावे मिळालेले आहेत आणि ते साधारण 70,000 वर्षांपूर्वीचे पुरावे होते हे त्यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध केलेलं आपल्याला बघायला मिळतं. 2018-19 काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुका आहे, त्या कणकवली तालुक्याच्या बॉर्डरवरती कोळोशी नावाचं एक गाव दिसतं. त्या कोळोशीच्या गावात एक आपल्याला गुहा मिळाली. महाराष्ट्राचं राज्य पुरातत्व खातं, आयसर मोहाली आणि निसर्गात्री संस्था या सगळ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन त्या गुहेमध्ये उत्खनन केलं तेव्हा आपल्याला जवळपास 6,000 ते 7,000 हत्यारं त्या गुहेत कोळोशीमध्ये मिळालेली आहेत. तिथून मातीचे पुरावे सुद्धा सॅम्पल्स ज्याला आपण म्हणतो ते कालमापनासाठी घेतलेले आहेत. सो त्याचे प्राथमिक जे रिझल्ट आत्ता आलेले आहेत त्याच्यावरून असा आपल्याला अंदाज बांधता येतोय की 40,000 वर्षांपूर्वी माणूस त्या गुहेत राहत होता. कोळोशी नावाची जी गुहा आहे तिथे राहत होता. हे कसं कळलं आपल्याला? तर साधारण जमिनीचे विविध स्तर असतात, त्या स्तरांना आम्ही आर्किओलॉजिकल टर्म्समध्ये स्टॅटिग्राफी असं म्हणतो. सपोज तुम्ही सगळ्यात शेवटचा जो स्तर आहे त्याला एक नंबर असं दिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि सगळ्यात वरचा थर जो आहे तो सपोज 10 नंबरचा असेल तर 5व्या आणि 6व्या थरात जर तुम्हाला काही दगडी हत्यार किंवा काही अडकलेलं मिळालं असेल तर तो थरच तुम्ही अख्खा डेट करू शकता किंवा त्याचं कालमापन केलं जाऊ शकतं. सो आता कोळोशीच्या गुहेमध्ये जे आपल्याला दगडी हत्यारं मिळालेली आहे त्याच्यातला सगळ्यात जो जुना थर आहे तो 40,000 वर्षांपूर्वीचा मागे जातो. सो कोकणामध्ये 40,000 वर्षांपूर्वी माणूस राहत होता हे आपण डेफिनेटली आता नक्की सांगू शकतो.
1: वा, म्हणजे हे फार महत्वाची माहिती तुम्ही सांगितली की आपल्या इथे एवढा आधीपासूनची मानवाची अस्तित्वाची खूण आहे. आता तुम्ही जसं म्हटलं की भारत खंडामध्ये माणसाचं पाऊल पडलं, तो सगळीकडे विखुरला गेला, दगडी हत्यार तो वापरायला लागला होता, मग त्याची हळूहळू सांस्कृतिक दृष्ट्या प्रगती कशी होत गेली? म्हणजे मोहेंजोदडो किंवा हडप्पा ह्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकले पण म्हणजे ते कसं घडत गेलं हळूहळू?
0: ओके, अगेन हा परत ट्रान्झिशनचा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे. अश्मयुगीन काळ आणि त्याच्यानंतर संस्कृती हे जे दोन टप्पे आहेत या टप्प्यांमध्ये माणसांनी खूप सिग्निफिकंट स्टेप्स पार केल्या. आपण आधी थोडं आजच्या माणसाबद्दल जर थोडं अजून समजून घेऊया तर 3 लाख वर्षांपूर्वी जो आजचा माणूस आला होमोसेपियन्स आले, सो ह्यांच्याकडे जी चांगली पार्श्वभूमी होती, बॅकग्राऊंड होती, याच्यामुळे त्यांना आपण म्हणू की त्यांच्या आयुष्यात एक मोकळा वेळ मिळत होता. आता तो मोकळा वेळ कसा मिळत होता? तर त्यांना अन्न मिळवण्यासाठी जी बाकीच्या सगळ्या स्पीशीजनी वणवण केली ती कमी करावी लागली कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड दगडी हत्यार होती, त्यांच्याकडे खूप चांगली स्टोन टूल्स होती, ते ऑलरेडी एका ग्रुपमध्ये एका कम्युनिटीत राहत होते आणि राहण्यासाठी सुद्धा त्यांना गुहांसारख्या खूप सुंदर चांगल्या जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे अन्न प्रोक्युअर करणं ही प्राथमिक गरज त्यांची पूर्ण होत होती. आता माणूस वेगळ्या गोष्टी कधी करतो? जेव्हा त्याचं पोट भरलेलं असतं आणि त्याच्या डोक्यावरती छप्पर असतं तेव्हा. हा जो त्याचा मोकळा वेळ माणसाला जो मिळायला लागला या मॉडर्न ह्युमन्सना मिळायला लागला हा त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून युटिलाईज करायला सुरुवात केली. याच्यातलं एक माध्यम म्हणजे ज्याला आपण आज आपल्या भाषेत कला असं म्हणतो, की माणूस त्या काळात जे अनुभव घेत होता

0: ते तो अनुभव व्यक्त करायला लागला
1: हो
0: दोन मुख्य माध्यमातून. त्यातलं एक माध्यम म्हणजे ज्याला आपण पिक्टोग्राफ्स किंवा भित्तीचित्र म्हणतो, आणि दुसरा म्हणजे पेट्रोग्लिफ्स किंवा जिओग्लिफ्स, म्हणजे कोरून जर काही त्यांनी चित्र काढली असतील तर तो प्रकार. आता जगातलं सगळ्यात जुनं चित्र कुठलं हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला आशियातच यावं लागतं. आशियात सुद्धा इंडोनेशिया नावाचा जो देश आहे तिथे आपल्याला सुलावेसी नावाचं एक बेट दिसतं. त्या बेटावरती माणसांनी दोन हाताचे ठसे काढलेले आहेत आणि ते सगळ्यात जुनं चित्र आजपर्यंत मिळालेलं आपल्याला आहे. ते किती जुनं आहे तर ते 67,800 वर्ष इतकं जुनं ते चित्र आहे. म्हणजे तुम्हाला एक स्केलचा जर अंदाज असेल तर तुम्ही बघू शकता की साधारण आपला जो प्रवास आहे तो 60 लाख वर्षांपूर्वी सुरू झाला आहे आणि तिथून 3 लाख वर्षांपूर्वी मॉडर्न ह्युमन्स आले, म्हणजे आज आपण जे आहोत ते आपले पूर्व झाले, आणि 67,000 वर्षांपूर्वी माणसांनी पहिलं चित्र काढलंय ते सुद्धा इंडोनेशियात.
1: सो हे सगळं घडायला किती वर्ष जायला लागली?
0: खूप वर्ष.
1: 3 लाख ते 67,000 एवढा स्पॅन आहे.
0: खूप स्पॅन आहे. या 67,800 ही जर टाइम फ्रेम जर तुम्ही बघितलीत तर तिथून मग पुढे जगात सगळीकडे जिथे जिथे माणूस वावरलाय तिथे तिथे आपल्याला कलेचे पुरावे बघायला मिळतात. मी जर युरोपमध्ये गेलो तर युरोपमध्ये मला जे जीवन माणूस जगत होता ते त्याच्या कलेमध्ये आपण परिवर्तित झालेलं बघू शकतो. युरोपमधल्या कलेमध्ये मला प्रामुख्याने रेंडियर नावाचा प्राणी दिसतो कारण त्या भागात तो होता. मी जर सेंट्रल एशियात आलो तर सेंट्रल एशियात मला आयबेक्स किंवा उंटासारखे प्राणी दिसतात, आणि मी जेव्हा भारतात येतो तेव्हा भारतीय उपखंडात काही 1,000 वर्षांपूर्वी जे वातावरण होतं ते इथल्या कलेमध्ये परावर्तित झालेलं बघायला मिळतं. महाराष्ट्राचा जेव्हा आपण स्पेसिफिकली विचार करतो तर महाराष्ट्रात आपल्याला अश्मयुगीन कलेचे पुरावे फार ठिकाणी कुठे मिळाले नव्हते. अगदी आपण नागपूर बॉर्डरचा जो भाग पकडला तर तिथे आपल्याला काही भित्तीचित्रं बघायला मिळतात, पण ती जर सोडली तर अश्मयुगीन कलेचा पुरावा असा आपल्याला कुठे फार बघायला मिळत नव्हता. तो आता आपल्याला कोकणात आपण म्हणू शकतो की कात्रज शिल्पांच्या माध्यमातून कदाचित ही सगळी चित्रं त्या काळात माणसांनी बनवलेली असावीत असा एक प्राथमिक अंदाज आपण आत्ता बांधू शकतो. इथून पुढे जसा माणसाचा प्रवास झाला तर आता अश्मयुगातून पुढे माणूस सरकला तेव्हा त्यांनी शेती ह्या टप्प्यावरती माणूस पोचला. तर शेती करण्यासाठी त्याला त्याचं भटकं जीवन सोडावं लागलं आणि एका ठिकाणी त्याला स्थिर व्हावं लागलं. सो आपल्याला मेहरगड नावाचं एक ठिकाण सिंध प्रांतात बघायला मिळतं. तिथे साधारण 9 ते 10,000 वर्षांपूर्वी आपल्याला माणूस शेती करू लागला याचे पुरावे बघायला मिळतात. प्राथमिक अंदाज आपण म्हणू की तिथे सुरुवात झाली. सो तिथून शेती करायला लागल्यावर माणसाने काय केलं तर प्राणी सगळे पाळायला सुरुवात केली. बैल, गाय, शेळी, बकरी, कुत्रा, मांजर हे जे सगळे प्राणी आहेत हे शेती करायला लागल्यानंतर माणसाने पाळायला सुरुवात केली. सो तुम्हाला ही जी सगळी चित्रं आहेत किंवा भित्तीचित्र किंवा अश्मयुगीन चित्र आहेत यात सुद्धा या हिंट्स मिळू शकतात की जर चित्रांमध्ये बैल असेल तर माणूस शेती करायला लागल्यानंतर ते चित्र बनवलेलं आहे हा अंदाज तुम्ही बनवू शकता.
1: पाळीव प्राणी आहे
0: एक्झॅक्टली,
1: त्याच्यापासून त्यांना आपल्याला हे समजू शकतं की आता या काळातलं चित्र आहे.
0: सो आता ह्याचा काळ ठरवण्यासाठी असे इनडायरेक्ट रेफरन्सेस सुद्धा आपल्याला खूप महत्वाचे ठरतात की चित्रांमध्ये कोणते विषय आहेत. सो जर तिथे शेळी बकरी काढली असेल तर डेफिनेटली हे पोस्ट न्यूलिथिक फेस ज्याला आपण म्हणतो, न्यूलिथिक म्हणजे ज्या काळात माणूस शेती करायला लागला. सो हे तुम्हाला बघायला मिळतं.
1: मग त्यावेळेला धर्म ही संकल्पना नव्हती चाललेली?
0: सुरुवात झाली होती थोडीफार, थोड्याफार प्रमाणात आपल्याला सुरुवात
1: कशाच्या तरी पूजा करणं हे कधी सुरू झालं साधारण?
0: सो ह्याचे पण अगदी साधारण आपण म्हणू की 10 लाख वर्षांपासूनचे अगदी पुरावे दिसतात, पण सिग्निफिकंट ह्याचा जो इम्पॅक्ट किंवा आपण म्हणूया की सुरुवात झाली ती शेतीच्या नंतरच्याच काळात झालेली आपल्याला बघायला मिळते. जे माणूस स्थिर झाला आणि त्याच्यानंतर त्याने वेगवेगळ्या गोष्टींकडे वळायला त्याची सुरुवात झाली. वैदिक काळाचा जेव्हा आपण विचार करतो तर वैदिक काळात सुद्धा जे सगळ्या ज्या देवता आहेत त्या जर तुम्ही बघितलं तर निसर्गाशी निगडीत आहेत. म्हणजे सूर्य आहे, उषस आहे, त्याच्यानंतर उषा निशा या दोन्ही आहेत, इंद्र आहे, वरुण आहे, हे सगळे निसर्गातले विविध घटक आहेत आणि त्या घटकांनाच माणसांनी देवाचं स्वरूप दिलेलं आहे. सो त्याच्या जीवनात निसर्गाचं महत्व हे अगदी अश्मयुगापासून आहे.
1: म्हणजे अशा पद्धतीने माणूस हळूहळू
0: संस्कृतीकडे अगदी संस्कृतीकडे व्हायला लागला. धातूचा शोध लागला याच्या दरम्यान, आयन ओर पासून म्हणजे लोह खनिजापासून लोखंडाची निर्मिती जी करायला लागला तर ही सुद्धा नंतरच्या काळात माणसांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. चेन्नईमध्येच आपण किलडी नावाची एक साईट बघतो किंवा ठिकाण म्हणतो तिथे पहिल्यांदा कदाचित केलं असावं. सो तो साधारण 4,500 वर्षांपूर्वीचा काळ आहे जेव्हा त्या काळात माणसांनी पहिल्यांदा आयन स्मेल्टिंग भारतात केल्याचा पुरावा बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण

0: जेव्हा मोहेंजोदडो हडप्पा या संस्कृतीकडे येतो, ही जेव्हा सगळी सेटलमेंट आपण बघतो, 19व्या शतकात पहिल्यांदा याचा संस्कृतीचा शोध लागला. हडप्पाच्या रेल्वे ट्रॅकचं काम सुरू होतं आणि तिथे त्यांना खूप विटा मिळायला लागल्या. सो सगळ्यांना प्रश्न पडले की हे नक्की काय, हे नक्की काय. तर ॲक्च्युली तिथे जेव्हा उत्खनन झालं तेव्हा आपल्याला हडप्पामध्ये पहिल्यांदा सिस्टमॅटिक टाउन प्लॅनिंगचे पुरावे बघायला मिळाले.
1: साधारण किती हजार वर्षांपूर्वीचे असतील?
0: हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण 6000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली ही संस्कृती होती आणि 6000 पासून 2500 वर्षांपर्यंत या काळामध्ये त्या संस्कृतीचा विकास झाला.
1: इसवी सन पूर्व
0: ची आपण गोष्ट करतोय. इसवी सन पूर्व 6000 ते इसवी सन पूर्व 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात, राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते. खूप मोठी मोठी शहराच्या शहर या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती. तिथल्या शहरांमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आजसुद्धा आपण तेवढ्या लेवलला पोचलो नाही होत, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं. शहर बनवताना किंवा प्लॅन करताना शहराचा सर्वात पहिली सांडपाण्याची व्यवस्था केली गेली आणि मग बाकी
1: शहर
0: वसवलं गेलं. सो आपण एक आयडियल एक्झाम्पल जे म्हणतो की एक उदाहरण कसं असावं, तर ते तुम्हाला हडप्पा आणि मोहेंजोदडो या संस्कृतींमधून बघता येतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लोअर टाउन आणि हायर टाउन असे सुद्धा काही प्रकार बघायला मिळतात. म्हणजे जे शासकीय अधिकारी होते त्यांचा एक वेगळा भाग होता किंवा व्यापारासाठी एक वेगळी व्यवस्थित जागा त्यांना असाईन केलेली होती. जी स्थानिक लोक आहेत त्या लोकांना राहण्यासाठी एक वेगळा भाग. सो प्रत्येक शहरामागे गावामागे एक विचार होता आणि तो विचार त्यांनी पूर्णत्वास नेऊन मग त्याची निर्मिती केली होती. सार्वजनिक स्नानगृह सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथे झालेली बघायला मिळतात. सो ती फक्त स्नानगृह नसावीत तर काहीतरी सेरेमोनियल पर्पज सुद्धा तिथे तुम्हाला त्याच्या मागचा
1: उत्सव
0: साजरा करण्यासाठी हा असं असू शकतं. हडप्पा आणि मोहेंजोदाडो हा जो काळ आहे किंवा ह्या संस्कृतीचा काळ आहे त्याला आपण प्रोटो हिस्टॉरिक पिरियड म्हणतो. आता प्रोटो असं का म्हटलं जातं, तर या संस्कृतीमध्ये माणसाला लिपीचा शोध लागला होता. माणूस एक विशिष्ट प्रकारची लिपी वापरत होता. तिथे आपल्याला काही क्युनिफॉर्म्स किंवा सील्स मिळालेली आहेत, त्याच्यावरती आपल्याला काही सांकेतिक शब्द किंवा अक्षर माणूस तिथे वापरत होता हे कळतं, पण ती आपल्याला वाचता येत नाहीयेत. सो लिखित पुरावे जे आपल्याला वाचता येत नाहीत तो सगळा जो काळ असतो त्याला प्रोटो हिस्टॉरिक पिरियड असं म्हटलं जातं. म्हणजे अश्मयुग जो आहे तो सगळा प्री हिस्टॉरिक कालखंड आला. प्रोटो म्हणजे जिथे लिपी आहे पण ती आपल्याला वाचता येत नाही, आणि जो हिस्टॉरिकल काळ म्हणजे जिथे लिपी आहे आणि ती आपल्याला वाचता येत आहे. सो इतिहासाचे असे तीन मुख्य टप्पे आपण बघू शकतो. इजिप्शियन संस्कृती जी आहे ती सुद्धा एकेकाळी प्रोटो हिस्ट्रीचाच भाग होती, पण एक असा शिलालेख मिळाला त्या शिलालेखामध्ये हे जे इजिप्तचे युनिफॉर्म्स होते ते आणि एन्शियंट रोमन लिपी याच्यात ट्रान्सलेट केलेला एक शिलालेख मिळालेला आहे, त्याला रोजेटा स्टोन असं म्हणतात. याच्यावरून इजिप्तचे सगळे युनिफॉर्म्स किंवा सगळी अक्षर आपण ट्रान्सलेट करू शकलो.
1: म्हणजे एखाद्या लिपीचा आपण ते कोडवर्ड कुठेतरी सेव्ह करून ठेवतो
0: एक्झॅक्टली
1: आणि त्याच्यावरनं लिपी उलगडली जाते. आता तुम्ही जसं म्हटलं की मोहेंजोदडो हडप्पा या ठिकाणी आपल्याला सांस्कृतिक दृष्ट्या थोडा पुढारलेला माणूस आपल्याला बघायला मिळतो. काही आपल्या आधीच्या गोष्टींमध्ये वाचतो की युद्ध व्हायचं, मग तिथे रथ यायचे, मग ते तलवारी ढाली आणि अशा काही काही आपण एक पौराणिक कथांमध्ये आपण जे बघतो, तर ॲक्च्युली खरंच होतं का तसं? म्हणजे एवढा प्रगत होता का माणूस?
0: अगदी. सो आता याचं आपल्याला एक खूप उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गेल्या 2-3 वर्षातच त्या जागेवरती उत्खननाचं काम सुरू आहे ते म्हणजे सिनोली.
1: बरं.
0: उत्तर प्रदेश राज्यामध्ये ते उत्खनन सुरू आहे आणि दिल्लीजवळच हे गाव येतं, सिनोली नावाचं गाव आहे. तिथे आपल्याला रथाचे काही तलवारींचे शस्त्रांचे पुरावे मिळालेले आहेत. सो आपण रामायण आणि महाभारत जर या महाकाव्यांचा विचार जर केला तर त्याच्याशी निगडीत पुरातत्वीय पुरावे म्हणजे आर्किओलॉजिकल आपण एव्हिडन्सेस जे म्हणतो, सो ते आपल्याला आतापर्यंत डिटेल्डमध्ये कुठे मिळाले नव्हते. सो कदाचित सिनोली ही एक अशी जागा असू शकते की जिथे जे पुरावे मिळत आहेत आपल्याला तर ते कदाचित या महाकाव्यांच्या काळातले असावेत का, असू शकतात का, याबद्दल आता अभ्यास सुरू आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला धर्म किंवा देव ह्या संकल्पनेचे सुद्धा काही पुरावे बघायला मिळतात. तिथे मास्टर ऑफ ॲनिमल्स किंवा आपण त्याला प्रोटोशिवा असंसुद्धा म्हटलं जातं अशा प्रकारची सिम्बल्स किंवा सील्स मिळालेली आहेत. तर त्याच्यामध्ये पद्मासनात बसलेला एक माणूस दाखवला आहे, त्याच्या डोक्यावरती मुकुट घातलेला आहे, तर कदाचित शंकर किंवा शिव या

0: संकल्पनेचं
1: उगमस्थान असू
0: उगमस्थान
1: शकतं.
0: किंवा रुद्र हे जे वेदांमधली जी कन्सेप्ट आहे त्याचं कदाचित व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन कदाचित त्या सीलमधून दाखवलेलं असू शकतं असं अभ्यासकांचं मत आहे. किंवा मास्टर ऑफ ॲनिमल्समध्ये एक माणूस उभा आहे ज्याच्या दोन हातात दोन वाघांना हरवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे सिम्बल आहे हे सुद्धा आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये त्याचा उगम झालेला बघायला मिळतो. आता मी जसं

0: आपला रत्नागिरीत बारसू गावाजवळ जे चित्र आहे
1: अच्छा
0: यामध्ये सुद्धा एक मध्ये माणूस कोरला आहे आणि तो दोन्ही हातांनी दोन वाघांना ढकलण्याच्या प्रयत्नात असावा असं ते चित्र तिथे कातळशिल्प कोरलेलं आहे. सो यावरून आपल्याला कळतं काय की माणूस विविध ठिकाणी राहतोय पण त्याचं निसर्गाशी असणारं जे एक एक प्रकारचं नातं आहे या नात्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन किंवा परिवर्तन आपल्याला या सिम्बल्समध्ये बघायला मिळतं. डेफिनेटली ह्याच्यावरून आपण हडप्पा आणि कातळशिल्प यांचं नातं आहे असं म्हणू शकत नाही किंवा हे एकाच संस्कृतीशी रिलेटेड आहेत असं नाही म्हणू शकत पण कुठेतरी त्याच्यात साम्य सुद्धा आहे हे सुद्धा आपण त्याच्यात
1: म्हणजे एकाच प्रकारे माणूस
0: कसा विचार करू अगदी अगदी अगदी अगदी हे आपण त्याच्यातून नक्की आपल्याला समजू शकतं. इतके विविध पैलू आहेत की जे आपल्याला अजून इतिहासाचे माहितीच नाही आहेत की त्याच्यात माणसाचा प्रवास हा इतका आपण लेअर्ड आहे म्हणू की विविध पैलू विविध लेअर आहेत त्याला आणि या सगळ्याचा समग्र जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आज आपण 2026 जेव्हा जगतोय सो ते कसे आलो का आलो आणि आपण कुठे चाललोय सो ही एक जबाबदारी सुद्धा आपल्यावरती आपण म्हणू शकतो की आहे की ज्या प्रमाणात आपला विस्तार होतोय त्या प्रमाणात आपण खरंच निसर्गाला त्या गोष्टी देतोय का. कारण इतिहासात आपण जेव्हा बघतो तेव्हा माणूस हा कायम निसर्गाच्या अनुषंगानेच राहत आलेला आहे. या सगळ्या संस्कृत्यांमध्ये त्याचं अस्तित्व हे निसर्गाशी निगडीतच आहे आणि त्याच्यावरतीच अवलंबून आहे.
1: नदीच्या खोऱ्यांजवळच त्यांनी
0: वस्ती केली. ऍब्सोल्युटली. सो जसं निसर्ग बदलला तसा माणूस बदलत आलाय पण आज आपण निसर्गालाच बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्या दृष्टिकोनातून जर आपण निसर्गाच्या अनुषंगाने विचार केला तर कदाचित आपण इतिहासाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकू असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणजे आपण कुठपासून कुठपर्यंत आलोय बघा. म्हणजे जिथे आपण आफ्रिकेमध्ये एक साधी माकडापासून जन्मलेली ही आपली प्रजाती होती ती हळूहळू डेव्हलप होऊन सांस्कृतिकदृष्ट्या आपला विकास होऊन ती आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत की आपण आता तंत्रयुगामध्ये वावरतोय हे नक्कीच खूप इंटरेस्टिंग आहे ऐकणं. आपल्याला सुद्धा ही मुलाखत ऐकताना अनेक असे प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण नक्कीच पुन्हा कधीतरी जाणून घेऊया कारण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा तार्किक खातू सर, आपण इथे आलात आणि आमच्या मनातल्या प्रश्नांना खूप सविस्तरपणे तुम्ही उत्तरं दिलीत. काही प्रश्न आमच्या मनात तयार करून तुम्ही आता इथनं जात आहे तर नक्कीच आपण पुन्हा आपली भेट श्रोत्यांशी घालून देऊया असा एक आम्ही आश्वासन देतो. आणि श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला बरीच नवीन माहिती नक्कीच कळली असेल अशी मी अपेक्षा बाळगते. खातू सर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल सर्व आकाशवाणी परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मानवाचा प्रगैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी पुरातत्ववेत्ता तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी सकाळचे 10:07 झालेत. श्रोते हो, आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गीतानं. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत गुरु ठाकूर यांचं, संगीत अजय अतुल यांचं.

0: वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: श्रोते हो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
3: मग ऑडिशन देत राहिलो।
2: बरोबर आहे।
3: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली, ती गोठ नावाची सिरियल होती, तिथे एक छोटस कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली। आणि त्याच्यानंतर त्यानंतर जी सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटस काम मिळालं होतं, ते एक काम केलं। त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊ न्यायचं, ते सवय झालेली।
2: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 11 जून 2026 रोजी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया नीळकंठ मास्तर या चित्रपटातलं गीत। या गीताला स्वर आहे श्रेया घोषाल यांचा, गीतकार गजेंद्र अहिरे आणि संगीत आहे अजय अतुल यांचं।

0: हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
4: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
5: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
4: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
5: सादर करते विवेक.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपल्याला ऐकवते बॉईज फोर या चित्रपटातील गीत. पद्मनाभ गायकवाड यांनी गायलेलं हे गीत गणेश आत्माराम शिंदे यांचं, त्याला संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया बंध प्रेमाचे। या चित्रपटातील शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं प्रवीण यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकवते गाभरीचा पाऊस या चित्रपटातील गीत. विठ्ठल उमप आणि भाग्यश्री अभ्यंकर यांनी गायलेले हे गीत दासो यांचं आणि त्याला संगीत आहे दत्तप्रसाद रानडे यांचं.

0: गाभरीचा पाऊस या चित्रपटातील विठ्ठल उमप आणि भाग्यश्री अभ्यंकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते दासो आणि संगीत होतं दत्तप्रसाद रानडे यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता श्रोते हो NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकूया.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अनघा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, ज्याची प्रतीक्षा करत होतो त्या पावसाच्या सरी कोसळल्या आणि तप्त झालेली धरणे शांत झाली. वातावरणात एक अनाकलनीय बदल झाला. मातीचा सुगंधी दरवळ आणि हवेतील गारवा, खरंच माणसाचा मूड बदलण्याचं आणि मनावर साचलेला थकवा एका झटक्यात धुऊन टाकण्याचं अफाट सामर्थ्य या पावसाच्या सरीमध्ये असतं, हो ना श्रोते हो? प्रत्येक पिढीचं या पावसाशी एक वेगळं खास नातं आहे. दरवर्षी तो पुन्हा पुन्हा येतो, जुनाच असतो, पण येताना मात्र नात्यांची एक नवीन वीण बांधून आणतो. प्रत्येकाला तो दरवर्षी नव्यानं भेटतो, नवं रूप घेऊन येतो. आणि श्रोते हो, जेव्हा हाच पाऊस आपल्या रुपेरी पडद्यावर म्हणजे चित्रपटसृष्टीत अवतरतो तेव्हा तर कमाल होते. श्रोते हो, चित्रपटांमध्ये पावसावर शेकडो गाणी आली, पण ती कधीच जुनी नाही झालीत. उलट दरवर्षी जेव्हा पहिली सर कोसळते तेव्हा तीच गाणी पुन्हा पुन्हा गावीशी वाटतात, ऐकावीशी वाटतात. आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण चित्रपटांमधील याच पावसाचा एक सांगीतिक प्रवास अनुभवणार आहोत. चला तर मग श्रोते हो, आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया त्या काळापासून जिथे निखळ साधं संगीत होतं आणि निसर्गाचं अत्यंत साधं सुंदर रूप पडद्यावर दिसायचं, म्हणजेच 1960 दशक. पावसाचा पहिला आल्हाददायक अनुभव आणि जुन्या काळातील तो निष्पाप साधेपणा घेऊन एक अजरामर गाणं आलं. चित्रपट होता परख. सलील चौधरी यांचे अद्भुत संगीत, शैलेंद्र यांचे शब्द आणि लता मंगेशकर यांचा दैवी आवाज. जेव्हा पाऊस पानापानातून टपटपतो तेव्हा मन कसं मोहरून उठतं हे सांगणारं हे गाणं आता ऐकूया.

श्रोते हो, पाऊस येण्याआधी काय होतं? ढग दाटून येतात आणि सुटतो एक बेभान वारा. कोकणच्या अथांग किनाऱ्यावर आणि मातीवर जेव्हा हा वारा फिरतो तेव्हा मनाची जी घालमेल होते तीच आता या पुढच्या गाण्यातून मांडली आहे. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातील हे गाणं ऐकताना आपल्यालाही तो गार वारा स्पर्श करून जातो. सुधीर मोघे यांची रचना, संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

सुटलेला बेभान वारा आणि पाठोपाठ कोसळणारा पाऊस. श्रोते हो, पाऊस म्हटलं की मुंबईची ती मरीन ड्राईव्ह आणि पावसात भिजणारं जोडपं डोळ्यासमोर येतं. मंजिल या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजातील रिमझिम गिरे सावन हे गाणं म्हणजे पावसाळ्यातील रोमान्सचा सुवर्णकाळच. चला श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपणही या गाण्यासोबत थोडंसं पावसात भिजून घेऊया. योगेश यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे राहुल देव बर्मन यांनी.

पाऊस कधीकधी जुन्या आठवणींची कवाड उघडतो, मनातली एखादी सुकलेली जखम पुन्हा ओली करतो. चांदनी या चित्रपटात सुरेश वाडकर आणि सोबतीला अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं लगी आज सावन की फिर वो झडी है हे गाणं ऐकताना पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत विरहाची एक वेगळीच भावना मनात दाटून येते. आनंद बक्षी यांची ही रचना, संगीतबद्ध केली शिव हरियाणी.

श्रोते हो, पाऊस हा आपल्या प्रत्येकाचा आपला वाटला तरीही पाऊस फक्त प्रेमिकांसाठी नसतो, तो या धरणीच्या लेकरांसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी नवीन आयुष्य घेऊन येतो. लगान या चित्रपटातलं पावसाचं गाणं जेव्हा वाजताना तेव्हा श्रोते हो काळजाचा ठोका चुकतो. पावसाची चातकासारखी वाट पाहिल्यानंतर जेव्हा आकाश ढगांनी भरून येतं तेव्हा तो आनंद या गाण्यातून ओसंडून वाहतो. हे गाणं ऐकणार आहोत उदित नारायण, अलका याज्ञिक या

0: श्रोते हो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास, याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मग ऑडिशन देत राहिलो.
2: बरोबर आहे.
1: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली ती गोठ नावाची सिरियल होती. तिथे एक छोटस कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली. आणि त्याच्यानंतर त्यानंतर सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटस काम मिळालं होतं, ते एक काम केलं. त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊन यायचं, ते सवय झालेली.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 11 जून 2026 रोजी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण चित्रपटांमधील पावसाचा सांगीतिक प्रवास अनुभवतो आहोत. श्रोते हो, निसर्गाचा रंग जसा पावसाळ्यात बदलतो तसाच प्रेमाचा रंगही खुलतो. राहुल देव बर्मन यांच्या जादुई संगीताने सजलेलं 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटातील रिम झिम रुमझुम रुमझुम हे गाणं म्हणजे जणू कानावर पडणारं पावसाचे हळुवार थेंबच, हो ना. कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांचा स्वर आणि रचना जावेद अख्तर यांची.

श्रोते हो, पाऊस आला की घरात कोंडून कसं चालणार? तेव्हा चला बाहेर पडा आणि निसर्गाच्या या उत्सवात सामील व्हा, मनसोक्त भिजून जा, असं सांगणारं गुरु चित्रपटातलं श्रेया घोषाल यांच्या आवाजातील लोकप्रिय गीत ऐकवतीये. श्रोते हो, गुलजार यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे ए आर रेहमान यांनी.

श्रोते हो, आता वळूया नव्या पिढीच्या पावसाकडे. आजच्या काळात पाऊस आणि प्रेम यांचं समीकरण जरी बदललं असलं ना, तरी भावना तीच आहे, होय की नाही. म्हणूनच जेव्हा जब वी मेटचं गाणं लागतं आणि त्यावेळेला पावसाच्या पाण्यात नाचणारा बागडणारा निखळ आनंद आपल्याला मिळतो. मोहित चव्हाण यांचा स्वर, इर्शाद कामिल यांची रचना आणि प्रीतम यांचं संगीत आपल्याला एका वेगळ्याच अनुभूतीला घेऊन जातो.

श्रोते हो, आजच्या काळातील पाऊस म्हणजे काय माहितीये का? पाऊस, हातात कॉफीचा कप आणि पार्श्वभूमीवर अरिजित सिंग यांचा आवाज. अहो, याहून सुंदर सुख ते काय, हो की नाही? अरिजित सिंग यांच्या आवाजात संथ गाणं ऐकणं किती सुंदर अनुभूती देतं. तेव्हा त्यांनीच गायलेलं एक गीत ऐकवतीये. चित्रपट आहे क्रिएचर 3D. गीतकार संगीतकार आहे टोनी कक्कड.

आणि रसिक हो, पावसाचा हा प्रवास तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या लाडक्या कोकणात जात नाही. श्रोते हो, नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील सोनू निगम यांच्या मुख्य स्वरातील जेव्हा आपण गाणं ऐकतो ना, तेव्हा पावसाळ्यातील कोकणचं, आपल्या कोकणाचं जिवंत रूप डोळ्यासमोर येतं. चला तर मग या गाण्यासोबतच करूया कोकणची एक सुंदर सफर आणि अनुभवूया या निसर्गाचा आल्हाददायक सोहळा. जगदीश खेबुडकर यांचे शब्द, जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत.

रसिक हो, हवामान खातं सांगतं अल निनोचं संकट यंदा पावसावर आहे. पाऊस कदाचित दरवर्षीसारखा यंदा मुसळधार बरसणार नाही. पण श्रोते हो, या तर झाल्या भौतिक जगातल्या गोष्टी. निसर्गाचं गणित वेगळं असतं. पावसाची जेव्हा पहिली सर कोसळते ना, तेव्हा हे अल निनो किंवा हे ताणतणाव कुठल्या कुठे वाहून जातात आणि सगळीकडेच एक नवं चैतन्य निर्माण होतं. हा पाऊस आपला सखा असतो, सुखात दुःखात सोबती असतो, झाडांना वेलींना जगवायला शिकवणारा गुरु असतो आणि जीवनाचा खरा साथीदार असतो. अशा या सुंदर मनाला सुखवणाऱ्या मोसमातील पावसाचे आपण मनापासून स्वागत करूया. श्रोते हो, या गाण्यांच्या सुमधूर आठवणींसह त्याला सतत आठवत राहूया, अनुभवूया. तुम्हा सर्वांना पावसाळ्याच्या मनापासून शुभेच्छा देत मी अनघा योगेश मगदूम आजच्या या कार्यक्रमातून निरोप घेतेय. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला. सादरकर्त्या होत्या अनघा मगदूम. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामुळे श्रोते हो, या पहिल्या सभेतून मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते.

0: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह, रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची, ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर ही फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंदसुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्यरूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला, या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग अंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंग फुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्त्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात. फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं.

असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आ, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुल कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात, काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल, आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नावं फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बरं का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, अन शतकौरवांचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली अन मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई,
कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी, पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात, ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा, आणि उन्हाळी फुलांचे, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा, म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं, आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूला जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचनासुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत, म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेड करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉप, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला, आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश? पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं.

0: जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्व दूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं, ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत रहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आत्ताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: शजो या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम एलएलबी आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी IS लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80 असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका IS महिलेसोबत एका IG लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या IG लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
0: अच्छा.
1: 3 नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या IS अधिकारी महिलेने नाकारला, तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा IPC वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड.
0: अच्छा.
1: ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदा चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भौरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला, अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला.
0: हो.
1: आणि ती केस खूप 97 चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा

0: करणं हे काही न्यायालयाचं काम नाही. केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं. कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
1: बरोबर.
0: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013 पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजा भावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएएस अधिकारी महिलेनी मोजली. म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई, तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रूपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणाला त्याच्यात रूपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीये, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा कार्यस्थळ ह्याचं जर डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं. आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणार, फेसबुकवर येणार, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणार हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेले ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये

0: घेतलेले, त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे.
1: बरोबर,
0: तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहित धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्याभांड्याची कामं करणारी बाई 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? 2 घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉस्टमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मँडेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये, त्या कापड दुकानामध्ये सगळे बायकाच असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मँडेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत. याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून त्या लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे, त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे, टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात. पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा BDO ऑफिसमध्ये त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे. आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदल आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसर कडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बर, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते,
0: अगदी त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे, तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे, तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचंय, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे

0: तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन, म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन. पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना, तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समिती समोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल, तर त्याला कंपल्सरी रजेवर

0: पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत, किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात, किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं, आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते मग आपण ती सही करू. त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे, त्याच्या संदर्भात ती संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुणं दाखवण्याची समिती नाहीये, तर आपल्या कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ऍटिट्यूड पहिल्यांदा कुठल्या ह्या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे, तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
1: खरे
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल, अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने. त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी, सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदी हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
1: बरोबर.
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची?
1: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं, त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: ते हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार ते. त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
1: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई, ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
0: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं, गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते, लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहोआपोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती

0: कमिटीचे अध्यक्ष असणार आहे.
1: बरोबर.
0: कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था, संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4-5 जणांची ही जर समिती असेल, तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत. आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मॅन्डेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाहीये की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय, असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला. आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
1: बरोबर.
0: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं, तर त्यांनी सादर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुराव्या कामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे, ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या, तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण
1: बरोबर
0: घेतलं गेलं.
1: कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय
0: प्रमाणात? 4-50% तर महिला, मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4-5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे, ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खुद्दा असा अनुभव फील्ड वरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता, त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाही आहे, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका. आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, हे चाकू असल्यासारखं आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीच संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पण फार गरजेचं आहे.
1: ताई, आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्या सोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे.
1: खरे.

0: व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीतली सगळ्यात मोठी ही अडसर आहे की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला सुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काही केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं, तर ती कुठे शोधणार तो. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत, त्यांची अडचण नाही. पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार, हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते, बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना, हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार, याच्या मधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनावी का होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीयेत हे मला दिसतं आहे. त्यामुळे त्यांना मी म्हटलं त्याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना हे कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय, आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पोषची गरजच तर त्यामुळे निर्माण झाली ना, कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती केअर करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करत आहेत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले. पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. तरी मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे.

0: मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
1: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्स वरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
0: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, आत्ताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आणि 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता गीत बहार कार्यक्रम.

0: रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: शाब्बास सुनबाई या सिनेमातल्या शांता शेळके यांचं हे गाणं होतं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे

0: नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे, तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परसदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं, इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले.

त्यांच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन, तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाई

0: प्रश्न केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: केंद्राचं प्रसारण FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर 1:40 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि जालना मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये पहिल्या कंटेनर रेकची यशस्वी चाचणी. औद्योगिक विकासाला नवी चालना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातली पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून त्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये 2,87,859 हेक्टरवर कापूस, 2,16,000 हेक्टरवर सोयाबीन, 61,399 हेक्टरवर मका, सुमारे 53,000 हेक्टरवर तूर, 13,567 हेक्टरवर मूग, 7,000 हेक्टरवर उडीद तर 4,634 हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं विशेष उपाययोजना आखल्या असून जिल्हास्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दक्षता घेणार असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1,306 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. मात्र थकीत पीक कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी 31 मे पर्यंत जिल्ह्यात केवळ 24,074 शेतकऱ्यांना 139

0: कोटींचं पीक कर्ज वाटप झालं आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10% इतकंच आहे. शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हाग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घर गणना कार्यक्रमात जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत राज्यस्तरीय आढाव्यानुसार जिल्ह्यातल्या एकूण 2863 एचएलबीपैकी 2708 एचएलबीचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यानं तब्बल 94.59% प्रगती साधली आहे. जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचं नुकतंच यशस्वी आगमन झालं. त्यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात रेल्वे संलग्न मालवाहतूक सेवांच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे. ही पहिली इनबाउंड कंटेनर रेक पोलाद स्टील कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन MMLP जालना इथल्या रेल्वे साइडिंगवर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या ट्रायल कंटेनर रेकचं स्वागत केलं. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला असून आयात निर्यात व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातल्या उद्योगांना थेट आयात निर्यात माल हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांना तसंच शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. खारगे यांनी जालना तालुक्यातल्या दरेगाव इथल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाची तसंच सिरसवाडी इथल्या जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीही जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांसह पक्ष संघटनांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उषा अमोणकर यांना.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे
1: हे हे हे। तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया प्रतिभा कणेकर यांच्या इरावती कर्वे भारतीय मानववंशशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: असामान्य असं कर्तृत्व सिद्ध करणारी, इतराहून वेगळं काही मार्ग चोखळणारी आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला साजेसं वेगळेपण अधोरेखित करणारी मंडळी तशी मोजकीच. इरावती कर्वे या त्यापैकी एक. साधारणतः एखाद्या क्षेत्रातच राहून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करता येऊ शकतं, परंतु ज्यांच्या अंगी बहुआयामी पैलू असतात त्यांच्याकडून होणारं कार्य हे निश्चितच इतरांना आचंबित करणारं ठरतं. इरावती कर्वे या त्यापैकी एक होत. त्यांचं हे वेगळेपण आपल्याला कळतं ते प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा कणेकर यांनी लिहिलेल्या इरावती कर्वे भारतीय मानवशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकामुळे. डॉक्टर इरावतीबाईंनी केलेलं संशोधन खूप मोलाचं आहे. हाडांचे, कवट्यांचे, सांगाड्यांचे आकार, लांबी, रुंदी यावरून केलेलं संशोधन व काढलेली अनुमाने कोणालाही खोडून काढता आलेली नाहीत. ही संशोधनं केवळ भूगर्भातून शोधून केलेली आहेत असं नाहीत, तर काळाच्या गर्भालाही त्यांनी उजेडात आणलेलं आहे. यावरूनच पुढे जाती, धर्म, समाज, कौटुंबिक व्यवस्था, भाषा, वर्णव्यवस्था असे अनेक टप्पे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे उलगडून दाखवलेले आहेत. डॉक्टर इरावती कर्वेबाई घरामध्ये

0: ते कशा वागत, कॉलेजात, परदेशात आणि समाजात कशा वावरत हे सांगताना त्या आपल्या खूप जवळच्या जीवलग मैत्रीण आहेत आणि त्यांच्या स्वभावातील पैलूंशी आपण परिचित आहोत इतक्या जिव्हाळ्याने त्या त्यांचं वेगळेपण सांगतात, तेही नेमकेपणानं. अभ्यास आणि संशोधन या व्यतिरिक्त डॉक्टर इरावतीबाईंचा खरा पिंड दिसून येतो तो लेखनाचा. हे लेखन अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असो अथवा वाचकांच्यासाठी, या लेखनाबाबत डॉक्टर इरावतीबाई किती तटस्थपणे विचार करीत आपल्या समाजशास्त्र, मानवशास्त्र, त्या काळचा समाज, चालीरीती व असलेली परिस्थिती यांची तलम गुंपण कशी करीत याचे मनोज्ञ दर्शन डॉक्टर कणेकर आपल्याला घडवतात. महाभारतात आणि रामायण यांच्यातील केलेल्या लेखनात डॉक्टर इरावतीबाईंचा दृष्टिकोन या दृष्टीने कसा होता तो त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेच्या बाजूने उलगडून दाखविलेला आहे. प्रत्येक धागा दाखवावा तसा. या स्वतंत्र वैचारिक शैलीचा प्रभाव आपण टाळू शकत नाही इतका तो स्वतंत्र आणि प्रभावी आहे. डॉक्टर प्रतिभा कणेकर यांनी इरावती कर्वे यांच्या या संपूर्ण जीवन वाटचालीचा जो मनोज्ञ असा आलेख आपल्यासमोर ठेवलेला आहे तो वाचून झाल्यानंतरही दीर्घकाळ आपल्याला त्यात समोहित करून ठेवतो. डॉक्टर कणेकर यांची स्वतःची एक सुंदर अशी सुसंवादी, सुसंस्कृत, समृद्ध भाषा वैभव असलेली लेखनशैली ती संवाद स्वरूपात आपल्याशी संवाद साधत राहते. आपल्याला खिळवून ठेवण्याची मोहिनी तिच्यात आहे. इतकंच नव्हे तर संशोधन पातळीवर लेखन करताना, विशेषतः एका मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतलेली आहे अशा विदुषीची चरित्र लिहिताना संशोधन करून आवश्यक त्या निवडक संदर्भांची जोड घ्यावीच लागते. अशा संदर्भांची जागा त्या आपल्या पदरच्या आहेत असं न दाखवता त्यांचा स्पष्ट उल्लेख त्या त्या ठिकाणी करण्याचं मन मोकळेपण त्यांनी दाखविलेलं आहे. आवश्यक असणारी स्पष्टीकरणे देऊन विषयांचं अपुरेपण राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे. शास्त्रीय विश्लेषण करताना बोजडपणा, अभ्यासकीय व्याख्यांचा भडीमार, तत्ववेत्त्याचा अभिनिवेश इथे दाखविणे सहज शक्य होतं, परंतु डॉक्टर कणेकर यांनी आपला कणेकरी जयद्रथ मध्ये कुठेही डोकावू दिलेला नाही. खरे तर विषय अवघड मनोरंजनापलीकडचा आहे असे असूनही त्यातली उत्सुकता कायम राहील आणि वाचणाऱ्याला तो सहज आकलन होईल अशा सहज सुंदर भाषेचा वापर करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला प्रतिभा कणेकर यांच्या इरावती कर्वे भारतीय मानववंशशास्त्राच्या प्रांगणातील आद्य दीपमाळ या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात कारळा लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय रुचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, कारळा हे दुर्लक्षित केलेलं पण कोकणातील महत्त्वाचं असं पारंपरिक तेलबिया पीक आहे. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. विशेषतः खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून या पिकाचा विचार केला आहे. पीक वाढीसाठी लागणाऱ्या अन्नघटकांचा किंवा सेंद्रिय खतांचा या पिकासाठी वापर केला जात नाही. कारळा या पिकाची काही खास अशी वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता आपल्या पीक पद्धतीत याचा समावेश करणं आवश्यक आहे. आता यांची वैशिष्ट्ये काय आहेत तर प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची चांगली वाढ होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये अवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते. आंतरपीक म्हणूनही हे पीक चांगला प्रतिसाद देतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत

तसंच रब्बी हंगामात करून काळ्याचं उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. याची आपण शेताच्या बांधावर लागवड करू शकतो. सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. तसंच या पिकाची लागवड आपण पाण्याच्या पाटाच्या बाजूने देखील करू शकतो. पिकाला पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. त्याचप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी साधे किंवा सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. कारळा पिकाची लागवड करताना पहिल्यांदा जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावं. कारळा पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. त्यासाठी बियाण्यामध्ये एकास एक प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरणीसाठी वापरावं. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. मंडळी, या पिकाला प्रति हेक्टरी 5 टन शेणखत शिवाय 25 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. यापैकी हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद हे पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.7 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. तेव्हा मंडळी, असं हे महत्त्वपूर्ण असं कारळ्याचं पीक आहे त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलत. आजच्या कार्यक्रमात कारळा लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीची जे लक्षण असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते. ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे ओयमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण अशी जर लक्षणं आहेत त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ॲडव्हान्स स्टेजमध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, ही सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवर

0: वरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये. आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
0: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं त्याचा इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
0: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत. तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे, हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तर अशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्येच तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता
0: याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाही आहे. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो. कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशनमध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% पेक्षा कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ

0: एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्ग प्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे कामध्ये करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली. यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, आज पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. तनिष्क अरोरा यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. विलंबित ख्यालाची बंदिश आणि द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांनी केलेली आहे. ऐकूया तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सर्जा तूर हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 मिनिटांनी FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर।

0: एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऐप वर
1: कष्ट ले मुंबई घडताना.
0: तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही, उलट

दिंडी अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात

0: बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला जुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइल्सचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी

0: मुर्मू यांच्यासह देश विदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्यक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांच्या शंकांचं निरसन करावं, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना विश्वासात घेऊन मतदार याद्या अद्ययावत कराव्यात असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिले आहेत. ते पुणे इथं एसआयआर मोहिमेच्या आढावा बैठकीत बोलत होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02 आणि 16 सेकंद झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

0: जीना मरना तेरे संग या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. त्याला संगीत दिलं होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांनी.
1: श्रोते हो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली

0: मुलाखत.
1: मग ऑडिशन देत राहिलो.
0: बरोबर आहे.
1: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली ती गोठ नावाची सिरियल होती. तिथे एक छोटंसं कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली. आणि त्याच्यानंतर त्यानंतर जी सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटंसं काम मिळालं होतं, ते एक काम केलं. त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊन यायचं, ते सवय झालेली.
0: तेव्हा नक्की ऐका, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विरासत या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि चित्रा यांनी. गीतरचना होती जावेद अख्तर यांची, तर संगीत होतं अनु मलिक यांचं.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

गीत संध्या या कार्यक्रमात शेवटी जुदाई या चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत. गायक कलाकार आहेत अलका याज्ञिक आणि अभिजित भट्टाचार्य.

अलका याज्ञिक आणि अभिजित भट्टाचार्य यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एकामागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची

0: ताई यशोदाबाई।
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे। कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते। गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे। ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे। त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे।
1: थोर साहित्यिक वि.स. खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे। इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही। त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे। त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे। जोपर्यंत या भूतलावर माणूसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील। अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही। एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो। कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का। आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले। पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे। चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश। तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाऊ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही।
0: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये। श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला। आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता। तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल।
1: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले। त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे। जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते। आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही। साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे। मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते।
0: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते। साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवा

0: घरची फुले। या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधी ही बालके सुसंस्कृत करावी लागतील। तर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल। ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या। त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत। त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती।
1: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना

0: दिला. गुरुजींना हे समजले. तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईन तुला, ताप हरीन शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
0: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा

0: त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते, तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेढ लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवतानाच त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदाला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे, म्हणजेच करू किंवा मरू, हा महामंत्र दिला. 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजी

0: व्यक्तींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी डांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे, गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली आली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता, माझ्या भारत मातेच्या पायात परक्यांच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला ही साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर, वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले.

0: विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे, आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर अरूढ झाले, पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समावेश.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देश के लगातार सबसे लंबे समय तक सेवा करने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बन गए हैं. श्री मोदी ने 26 मई 2014 को प्रधानमंत्री पद की शपथ ली थी. प्रधानमंत्री के रूप में 4,399 दिनों की निरंतर सेवा के साथ श्री मोदी ने पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू के 4,398 दिनों के निरंतर कार्यकाल के पिछले रिकॉर्ड को पीछे छोड़ दिया है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्रियों और विश्व नेताओं ने श्री मोदी को इस उपलब्धि पर बधाई दी है. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन एनडीए की बैठक नई दिल्ली में जारी है. ये बैठक एनडीए सरकार के 12 वर्ष पूरे होने और श्री मोदी के सबसे लंबे समय तक लगातार निर्वाचित प्रधानमंत्री रहने के अवसर पर आयोजित की गई है. गठबंधन के सभी घटक दलों

हे गीत गायलं होतं जान्हवी प्रभू आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. गीतरचना होती अश्विनी शेंडे यांची, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. गीत बहार या कार्यक्रमात आता बेल्या शेंडे यांनी गायलेली अभिषेक खणकर यांची गीतरचना.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं हे गीत होतं अनन्या या चित्रपटामधलं. या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं समीर सप्तीसकर यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन अद्य प्रधानमन्त्रिणं नरेन्द्रमोदिनं दीर्घकालं यावत् निर्वाचित प्रधानमन्त्रित्वेन प्रशंसयन् नैके प्रस्तावाः स्वीकृताः. वस्त्राणां कृते पीएलआई योजनायाः तृतीय प्रक्रमस्यान्तर्गतं 96 समवाय विशेषाः सर्वकारेण अनुमोदिताः. प्रायः 13,000 कोटि रूप्यकाणां निवेशः प्रतिबद्धः. रक्षामन्त्रालयेन नौसेनायाः कृते 20 उन्नत जैमर इत्येतेषां क्रयणार्थं प्रायः 500 कोटि रूप्यकाणां अनुबन्धः स्वीकृतः. अफगानिस्तानदेशे पाकिस्तानस्य वायु आक्रमणेन 11 बालकैः सह न्यूनातिन्यूनं 13 जनाः मृताः. अपि च ऑस्ट्रेलिया ओपन बैडमिंटन क्रीडायां भारतस्य पीवी सिंधु तन्वी शर्मा इत्येतयोः युगलं सिडनी नगरे

आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10 वाजता रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:30 वाजता पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, उद्या आहे गुरुवार 11 जून 2026. आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल नागली लागवड या विषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:40 श्री विश्व वल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. दरम्यान 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:55. उद्या सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त साने गुरुजी आणि अमळनेर हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. याचे सादरकर्ते आहेत नरेंद्र ठाकूर. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 9 वाजता लखलख चंदरीमध्ये आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा अभिनय प्रवास अभिनेता स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 NCERT यांचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12 वाजता महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात प्रणव कुमार बिस्वाद यांनी गायलेला राग भीमपलास. आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेमध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत, तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. दरम्यान 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल आणि त्यानंतर लगेचच लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात उद्या गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन आहे अमोल पालये यांचं, तर सहभाग आहे विद्या तावडे, रुचा गद्रे आणि रोहित देव यांचा. 7:15 आपण आनंद घ्याल सुगम संगीताचा. रात्री 10 वाजता रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा कार्यक्रम, तर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 मंगला रानडे यांनी गायलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
2: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
2: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. गीतरचना होती आरती प्रभू यांची.
1: श्रोते हो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: मग ऑडिशन देत राहिलो.
1: बरोबर आहे.
2: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली ती गोठ नावाची सिरियल होती. तिथे एक छोटस कॅरेक्टर होत, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली. आणि त्याच्यानंतर त्यानंतर सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटस काम मिळालं होतं, ते एक काम केलं. त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊ नये, ते सवय झालेली.
1: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: 11.43 kHz तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता दामोदर विटाऊकर आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत दामोदर कोळी.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली अनंत पाटील यांची गीतरचना ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांच्या आवाजात.

कृष्णा शिंदे आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पदभूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती

0: द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला, असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या, असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं, असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून, असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं, तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय, आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल

0: गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गेल्या 2 महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्या तोडून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून, खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 44.1 °C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पदभूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7:42 झाली आहेत.
3: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30.
5: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
6: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
5: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
7: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
3: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, एक महत्त्वाचं निवेदन आहे. कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी यांच्याकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जून जुलै 2026 ही कैलासवासी परशुराम गणेश अभ्यंकर कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आणि आरबी कुलकर्णी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच केंद्र क्रमांक 0611 वर होणार आहे. या परीक्षेचा कालावधी दिनांक 16 जून 2026 ते 4 जुलै 2026 असा आहे. तरी पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं कनिष्ठ महाविद्यालयाचे केंद्र संचालक यांनी कळवलं आहे. निवेदन संपलं.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ माळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी

0: झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनीसारखे देश आहेत, जपानसुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आत्ता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आता आपला
0: आपण 3र्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, $2 trillion. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. 3र्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षामध्ये आपण 7%च्या पण सुद्धा पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%च्या खाली आपण या मागील 12 वर्षामध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
0: आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर

0: तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
1: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
0: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
1: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षामध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहेत, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेनी कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
0: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारी क्षेत्रामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
1: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील, तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
0: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
1: असे 2 भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे.

0: मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं 45 बिलियन डॉलर्सची आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू. यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे 45 बिलियन डॉलर्स हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण 9 बिलियन डॉलर्सला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. या कार्यक्रमाचं निवेदन केलंय विद्या तावडे यांनी.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौरदिनांक 20 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 10 जून 2026. मंडळी, कोकण किनारपट्टी म्हणजेच अथांग समुद्रकिनारा, भातशेती, आंबा आणि इतर फळबागायती आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मत्स्य उत्पादन. कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर नारळ पोफळीच्या बागा आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर नारळाचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर या बागांमध्ये विविध प्रकारची आंतरपिकं घेतली जातात. यामध्ये फळपिकं आहेत, मसाला पिकं आहेत, यांची लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळवणंसुद्धा आपल्याला शक्य आहे. अशा या समृद्ध पिकांमुळेच कोकणचं वैभव अधिक खुलून येतं.

0: हे गीत गायलं होतं माधुरी करमरकर आणि अमेय दाते यांनी. मंडळी, खरीप हंगाम हा जसा भात, नाचणी, वरी यांच्या लागवडीचा हंगाम आहे, तसाच अनेक प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिकं आपल्या कोकणामध्ये होतात. यामध्ये फणस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम अशा विविध फळपिकांचा समावेश होतो. तर आज आपण नारळाची नवीन लागवड आणि जोपासना याविषयी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर किरण मालशे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नारळ हे एक उद्यानवर्गीय पिकापैकी महत्त्वाचं असं बागायती पीक आहे. नारळ हा कल्पवृक्ष म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे. भारताचा विचार केला तर विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये नारळाची मोठ्या प्रमाणात लागवड दिसून येते. कोकणामध्ये ही लागवड आहे, पण अलीकडच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागातही क्षेत्रविस्तार होत आहे. नारळाच्या प्रत्येक भागाला आर्थिक मूल्य असून कृषी, वाणिज्य, उद्योग या सर्वांच्या दृष्टीने नारळाला विशेष महत्त्व आहे. तसंच एक रोजगाराचा स्रोत देखील आहे. नारळ हे बहुवर्षीय पीक असून नारळाची योग्य पद्धतीनं लागवड आणि लागवड केल्यानंतर त्याचं योग्य प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जोपासना जर केली तर भविष्यात निश्चितच किफायतशीर उत्पादन मिळेल. नारळ लागवड आणि लागवडीनंतरची जोपासना कशाप्रकारे केली पाहिजे याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आहे या केंद्रातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर किरण मालशे सर आज इथे आलेले आहेत. त्यांच्याकडूनच याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नारळ लागवडीचं महत्त्व याविषयी पहिल्यांदा सांगा.
2: पोषक हवामान आणि जमीन याचा जर आपण विचार केला तर कोकणासारख्या उष्ण आणि दमट प्रदेशात नारळाची लागवड ही प्रामुख्याने केली जाते. आपल्याकडचं सरासरी 27 अंश सेल्सिअस तापमान या पिकाला मानवतं. 15 अंश सेल्सिअसपेक्षा थंड वातावरण या पिकाला मानवत नाही. साधारणतः एक

0: 1000 ते 3000 मिलीमीटर पाऊस सहन करण्याची क्षमता आणि हा पाऊस जर योग्य रीतीने विभागून वर्षभर पडत राहिला तर माडाची वाढ ही योग्य पद्धतीने होते, जास्तीत जास्त उत्पादन मिळतं. समुद्रकिनाऱ्यालगतच्या नारळ लागवडीला काही फायदे आपल्याला निश्चितच मिळतात. अर्थात योग्य तऱ्हेने व्यवस्थापन केलं तर समुद्रसपाटीपासून अगदी आपण 900 मीटर उंचीपर्यंतसुद्धा हे पीक आपण घेऊ शकतो. आणि एकंदर विचार केला तर पूर्ण वर्षामध्ये किमान 200 तास तरी सूर्यप्रकाश ह्या माडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी आवश्यक असतो. म्हणजे आपल्या कोकणचा विचार केला तर उष्ण दमट वातावरण, पडणारा पाऊस या सगळ्या दृष्टीने नारळ लागवडीला जमीन आणि हवामान हे पोषकच आहे.
1: नारळ लागवडीसाठी कशा प्रकारची जमीन निवडावी?
0: ज्या ठिकाणी ओलिताची सोय आहे अशा जवळजवळ सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण नारळाची लागवड करू शकतो. आता फक्त कसं आहे की जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणं आवश्यक असतं. नारळाची लागवड आपण सलग क्षेत्रावरती किंवा शेताच्या बांधावरती, रस्त्याच्या कडेला, कालव्याच्या बाजूला आपण करू शकतो. जसं रेताळ जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढवायची असेल तर शेणखताचा वापर आपण करायला पाहिजे. जर आपली जमीन ही काळी चिकट जमीन असेल तर त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा आणि सेंद्रिय खताचा वापर आपल्याला करणं गरजेचं असतं. भाताच्या खाचरामध्ये जर आपण लागवड करायची असेल किंवा करणार असो तर तिथे पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी काही पद्धती किंवा मशागतीच्या पद्धती आपण विचार केल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये चर खणून पाणी बाहेर काढता येणं शक्य आहे का ते केलं पाहिजे. शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड मगाशी म्हटल्याप्रमाणे करू शकतो. आपल्या कोकणात डोंगर उतारावर जी वर्कस जमीन आहे त्या ठिकाणी जर पाण्याची सोय आहे तर आपण त्या ठिकाणी नारळाची यशस्वी लागवड करू शकतो. सुधारलेल्या खार जमिनीमध्ये आपल्याला नारळाची लागवड करता येते. नदीकाठचा काही भाग असेल की जिथे पावसाळ्यात पाणी आतमध्ये शिरतं अशा जमिनीमध्ये सुद्धा करता येईल. फक्त काही त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये थोडंसं बदल करावं लागतं की जिथे पाणी भरून राहतं तिथे थोडंसं पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाऊस जाता जाता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आपण तिथे लागवड केली पाहिजे. आपल्याकडच्या काही भागामध्ये कातळावरती घरं आहेत अशा घरांच्या परिसरामध्ये सुद्धा आपण 2-5 नारळाची लागवड करू शकतो. कातळात खड्डा किती खोल असावा हे इतकंसं महत्त्वाचं नसून आपण किती उंचीची आणि किती रुंदीची मातीची भर घालतो ते आपल्याला शक्य आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी किमान 1 मीटर उंच आपण माडाच्या खोडाभोवती 1.5 मीटर अंतरापर्यंत भर घालणं अशा कातळाच्या जमिनीमध्ये आवश्यक आहे.
1: खूप साऱ्या ठिकाणी आपण नारळाची लागवड करू शकतो.
0: नक्कीच.
1: आता नारळ लागवडीची जी पूर्वतयारी आहे ती कशी केली पाहिजे?
0: सध्या कोकणात तसंच महाराष्ट्रात इतर भागात नारळ लागवडीमध्ये वाढ व्हायला लागली आहे. आणि आपण म्हटलं तर कुठल्याही यशाचं गमक हे त्याच्या पूर्वनियोजनामध्ये असतं.
1: नक्कीच.
0: त्याप्रमाणे शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवण्यासाठी ह्या नियोजनाची आवश्यकता असते. पूर्वनियोजन जर असेल तर पुढे आपल्याला भविष्यात फारशा अडचणींना तोंड द्यावं लागत नाही. नारळ लागवडीतही आपल्याला पूर्वनियोजनाचं गरजेचं आहे आणि त्या करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लागवड करताना 2 माळातलं अंतर किंवा लागवड करताना 2 रोपात किती अंतर ठेवलं पाहिजे हा मुद्दाही आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. 2 माळातील अंतर हे योग्य असावं. कारण काय होतं की आपण अतिघट्ट लागवड केली तर नारळ उशिरा लागणं किंवा न लागणं, उंचीने जास्त वाढणं अशा समस्या भविष्यात येतात. यासाठी आपण नारळ झाडाच्या झावळीचा थोडासा रचनेचा विचार करायला पाहिजे. आपण नारळाची झावळी बघितलं तर साधारणपणे 25 फूटपर्यंत असते आणि थोडंसं वजन आल्यामुळे या झावळीला धनुष्यासारखा आकार वळलेला आकार आलेला दिसतो. त्यामुळे झावळीचा देठ आणि शेंड्यापर्यंत अंतर हे साधारणपर्यंत 12-12.5 फुटापर्यंत असतं. आणि 12.5 फुटाचं अंतर केलं तर 2 माळातलं अंतर हे 25 फूट किंवा मीटरमध्ये म्हणायचं झालं तर 7.5 मीटर असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या झावळा एकमेकात शिरणार नाही किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. आणि त्यामुळे योग्य अंतर हे आपल्याला नारळामध्ये ठेवणं गरजेचं असतं. काही वेळेला आपण 2 ओळीत किंवा 2 शेताच्या बांधावर लागवड करतोय, रस्त्याच्या कडेला लागवड करतो, त्या ठिकाणी थोडंसं शिथिल म्हणजे 20 फुटापर्यंत अंतर ठेवलं तरी चालू शकतं. काही ठेंगू जाती आहेत त्यांचा विचार केला तरीसुद्धा आपण 20 फुटापर्यंत अंतर ठेवू शकतो. आता हे अंतर निश्चित केलं तर त्या ठिकाणी लागवड करताना खड्डा घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला झाडाच्या मुळांच्या वाढीचा विचार केला पाहिजे. मुळांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळावी यासाठी आपण जमीन ही नांगरून किंवा इतर मशागत करून भुसभुशीत केली पाहिजे. जसं आपण इतर फळबाग लागवड करताना खड्डा खोदतो तसाच खड्डा आपल्या नारळासाठी घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातले दगड असतील किंवा इतर स्पर्धा असणाऱ्या झाडांची मुळं असतील ह्या काढून आपण चांगल्या मातीने तो खड्डा भरून घेतला पाहिजे. तो खड्ड्याचा आकार सुद्धा आपल्याला 1x1x1 मीटरचा असणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपल्याला त्या माडाच्या मुळांची वाढ पुढे भविष्यात चांगल्या प्रकारे होऊ शकते.
1: बरोबर.
0: आपण जर मागाशी म्हटलं तसं जिथे लागवड करतोय त्या पद्धतीने खड्डा आणि इतर गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण समुद्र किंवा नदीकाठच्या भागात जर लागवड करणार असो तर ती जमीन ही पूर्ण

0: हे लागवडीपूर्वी किमान 1 ते 1.5 महिना अगोदर पूर्ण करणं गरजेचं असतं. आता हे खड्डे घेतले, खड्डे घेतल्यानंतर सुद्धा जसा खड्ड्यामध्ये मातीचा प्रकार आहे त्यानुसार थोडंसं भरताना काळजी घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये चांगली प्रकारची माती 1 ते 2 टोपले असतील त्या घातली पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये शेणखत आहे किंवा गांडूळ खते, नीम खते याचाही वापर आपण करू शकतो. ज्या ठिकाणी भारी जमीन आहे म्हणजे पाणी जास्त धरून ठेवतं त्या ठिकाणी जर आपण तळात 1-2 टोपल्या जर वाळू टाकली तर ती आपल्याला फायदेशीर ठरते की जेणेकरून पाणी निचरा व्हायला मदत होते. त्याच्यानंतर खड्डा भरताना शेणखत असेल 1-1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा कुठल्याही किडीचा किंवा मुंग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकाची पावडर ही आपण भरून एक सपाट अंतरावरती म्हणजे जमिनीपासून सपाट टप्प्यामध्ये ते खड्डे आपण भरून घेतले पाहिजेत की जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये खड्ड्यात साचणार नाही किंवा तुंबणार नाही. आणि मग आपण पुढे त्याची लागवड जसं पाऊस पडेल तसं आपल्या सोयीने आपण त्याच्यामध्ये त्याची लागवड केली पाहिजे.
1: बरोबर. जेव्हा आपण लागवड करायची ठरवतो तेव्हा जातींची निवड ही महत्त्वाची आहे, तर कोणत्या जातींची निवड लागवडीसाठी केली पाहिजे आणि या जातींची उपलब्धता याविषयी सांगा.
0: आपल्या नारळ संशोधन केंद्रामध्ये गेले 70-71 वर्ष नारळांच्या विविध जातींचा अभ्यास करण्यात येत आहे आणि त्या आधारे आपल्या कोकणामध्ये किंवा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देतील, जे बदलतं वातावरण आहे त्याच्यावरती चांगला तग धरू शकतील, कीड रोगाला कमी तुलनेत बळी पडतील, अशा काही जातींवरती काम केलं गेलं आणि त्याच जातींची शिफारस ही लागवड करायला केलेली आहे. नारळाच्या जातींचा विचार केला तर 2 प्रकार पडतात त्याच्या वाढीवरून, एक उंच जात आणि दुसरं ठेंगू जात आणि तिसरा प्रकार म्हणजे संकरित जात. याच्यामध्ये उंच जातीमध्ये आपले बाणावली, प्रताप, लक्षद्वीप या काही जाती येतात, ऑरेंज डॉर्फ, ग्रीन डॉर्फ, गंगाबोडम ग्रीन डॉर्फ अशा काही बुटक्या जाती येतात. आणि ह्या अशा दोन्ही प्रकारच्या जातींचा संकर करून की त्याला आपण TD किंवा DT असं म्हणतो, ह्या संकरित जाती किंवा कोकण भाटे कोकोनट हायब्रिड 1 अशा काही संकरित जाती आहेत, त्या जातींचा विचार आपल्याला आपल्या प्रकारच्या जमिनीचा प्रकार, आपली गरज याचा विचार करून निवड करणं गरजेचं आहे.
1: बरं. निवड केलेल्या जातींच्या रोपांची लागवड आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे केली पाहिजे?
0: मगाशी आपण म्हटलं की नारळासाठी लागवडीला 1 घनमीटरचा खड्डा घेतला, तो चांगल्या प्रकारे भरून घेतला, त्या खड्ड्याच्या मध्यभागी आपल्याला एक छोटासा नारळ त्याचा गाडला जाईल तेवढासा खड्डा खणून जास्तीत जास्त 1 फुटापर्यंत खड्डा जातो, त्या खड्ड्यामध्ये नारळ हा पृष्ठभागापर्यंत गाडला जाईल अशा पद्धतीने त्याची लागवड केली पाहिजे. अति खोल जर लागवड केली तर त्या कुंभामध्ये चिखल जातो, माती जाते, तो गाडला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोंब कुजव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून लागवड करताना कोंब वरती राहील ही काळजी घेतली पाहिजे. लागवड केल्यानंतर जी अतिरिक्त माती आहे ती पायाने घट्ट दाबून बसवली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं ग्लेरीज पुष्प किंवा इतर गवताचं किंवा टाळ्यांचं आच्छादन केलं तर मातीची धूप होणार नाही आणि तो माळ आपला चांगल्या प्रकारे वाढीला लागेल.
1: आता अशा पद्धतीने म्हणजेच योग्य तंत्र अवलंबून लागवड केल्यानंतर पुढे आपण कशाप्रकारे काळजी किंवा या रोपाची निगा राखली पाहिजे?
0: लागवडीनंतर त्या रोपांची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं असतं. जर आपण काळजी घेतली नाही तर वाढ योग्य प्रकारे होत नाही, अशा रोपांपासून पुढे उत्पन्न मिळायला उशीर होतो किंवा कमी उत्पन्न मिळतं कारण त्याचं पोषण चांगल्या प्रकारे होत नाही. काही वेळा काय होतं की दुर्लक्ष केल्यामुळे रोपं मरण्याचंही प्रमाण आपल्याकडे आढळून येतं, त्यामुळे आपण नवीन लागवड केली की तेव्हापासून त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लागवड केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्याला आधार दिला पाहिजे. आपण ते रोप त्या खड्ड्यामध्ये लावतो, वारा असेल किंवा वादळ असेल किंवा माती सैल घट्ट होते त्यामुळे रोप हलू शकतं, त्यामुळे आपल्याला त्याला आधार देणं गरजेचं आहे की त्याची मुळं स्थिर होऊन ते वाढीला लागेल. आणि याचा विचार करून रोपाच्या उंचीपेक्षा थोड्या जास्त उंचीच्या 2 काठ्या त्या लागवड केलेल्या रोपापासून 1-1.5 फूट अंतरावरती दक्षिण उत्तर बाजूला पुराव्यायच्या आणि त्या पुरलेल्या काठ्याला 1 किंवा 2 आडव्या काठ्या जर बांधल्या म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तर त्याला आपण जे रोप आहे ते इंग्रजी 8 आकडा आहे अशी गाठ तयार करून जर त्या काठ्यानं बांधला तर त्याला आधार हा पुरेसा होतो. पुढे त्या माडाला 1-1.5 वर्ष निदान सावलीची गरज असते, त्याच्यासाठी आपल्याला उन्हाचं संरक्षणाकरता सावली करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपण विणलेली झापं असतील, झावळा आहे, गवत आहे किंवा इतर काही फांद्यांचा वापर केला किंवा केळी, पपई, एरण, गिरीपुष्प अशी काही जिवंत झाडं आपण त्या माळाच्या भोवती सावलीकरता लावली तरीसुद्धा त्याचा फायदा

0: आपल्याला सावली करता होऊ शकतो. अलीकडे आपल्याकडे शेणनेट हे सहज उपलब्ध होतं आहे. ते छोटासा मंडप करून त्या झाडाला जर किंवा माडाला सावली केली तरीसुद्धा त्याचा फायदा होतो. आणि जर आपण केळीसारखी काही इतर पिकं घेतली तर त्या झाडाचा किंवा त्या पिकाचासुद्धा आपल्याला उत्पन्न वाढीला फायदा होऊ शकतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण नारळाची लागवड करतो आणि पाऊस झाल्याबरोबर काही शेतकरी लगेचच पाणी द्यायची किंवा इतर गोष्टीची घाई करतात. पण थोडंसं उघडीप, पडणारा सूर्यप्रकाश ह्या सगळ्या गोष्टीने विचार केला तर झाडाला काही इजा होणार नाही, ही विशेषतः काळजी आपण पहिल्या टप्प्यामध्ये लागवडीनंतर घेतली पाहिजे.
1: ही काळजी लागवड केल्यानंतर रोपांची घेणं आवश्यक आहे.
0: होय,
1: रोपांच्या चांगल्या वाढीसाठी खतंसुद्धा देणं आवश्यक असतं. तर ती खतं देण्याची पद्धत आणि किती मात्रेमध्ये ही खतं देणं आवश्यक आहे.
0: आपण जून महिन्यामध्ये नारळाची लागवड करावी असं म्हणतो.
1: हो,
0: आणि लगेचच आपल्याला खताची गरज नसते कारण आपण खड्डा भरतो त्यावेळेला फॉस्फरस खताचा वापर करतो. पण लगेच पुढे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थोडंसं वाढीच्या दृष्टीने त्याला खत देणं गरजेचं आहे. पुढे फेब्रुवारी महिन्यामध्ये परत एकदा खत देणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या वर्षापासून म्हणजे लागवड केल्यानंतर एक वर्षाने नियमित खतं आपल्याला द्यावी गरजेची आहेत. आणि पुढे सातत्याने हे खत हे वाढीच्या अवस्थेत असेल, उत्पादन देण्याच्या अवस्थेमध्ये दिलं पाहिजे. आपल्याला पूर्ण वाढलेल्या झाडाला म्हणजे 4 ते 5 वर्षाच्या झाडाला 1 किलो नत्र, 1/2 किलो स्फुरद आणि 1 किलो पालाश ही खताची मात्रा ही 3 समान हप्त्यामध्ये जून, ऑक्टोबर आणि पुढच्या फेब्रुवारीमध्ये दिली पाहिजे. देताना पूर्ण फॉस्फरस, 1/3 नत्र आणि पालाश हे जून महिन्यामध्ये, उरलेले 1/3 नत्र आणि पालाश परत ऑक्टोबर फेब्रुवारीमध्ये दिलं पाहिजे. लागवड केल्यानंतर ही जी खताची मात्रा सांगितली ते 1/4 मात्रा ही पहिल्या वर्षी, 1/2 मात्रा दुसऱ्या वर्षी, 1/3 तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षापासून आपल्याला पूर्ण खताची मात्रा दिली पाहिजे. काही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला, नीम पेंडीचा वापर केला तरीसुद्धा आपल्याला वाढीवरती आणि उत्पादनावरती चांगला फायदा झालेला दिसून येतो.
1: नारळ बागेत पाणी व्यवस्थापन जे आहे ते कशा प्रकारे केलं पाहिजे?
0: नारळ हे बागायती पिके, वर्षभर त्याला पाण्याची गरज असते. पावसाळ्यानंतर सिंचनासाठी हे पाणी देणं गरजेचंच असतं. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा आपण विचार करू शकतो. जसं आपल्याला शक्य आहे किंवा आपल्याकडे सोयीसुविधा आहेत याचा विचार करून आपण ती पद्धत अवलंबू शकतो. यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो, तुषार सिंचन करू शकतो, आपण पारंपरिक पद्धतीने पाटानेही पाणी देऊ शकतो. पण साधारणपणे प्रतिदिन 10 लिटर तरी पाणी ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये देणं अपेक्षित आहे. जर आपण सूक्ष्म सिंचन जर पद्धत वापरली तर निश्चितच फायद्याची ठरते कारण पाण्याची बचत होते, अपेक्षित तेवढंच पाणी आपण त्या झाडांना देऊ शकतो.
1: बरोबर. नारळ बागेमध्ये आपण बघतो की बरीच जागा ही मोकळी असते, तर अशा जागेमध्ये दुसरी काही पिकं आपण घेऊ शकतो का?
0: नक्कीच, कारण नारळाची लागवड आपण 25x25 फुटावरती करतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अंतर आपण बदललं नाही पाहिजे कारण आपण त्याच्या वाढीचा आणि विस्ताराचा विचार केलेला आहे. त्यामुळे काय की आपण सुरुवातीच्या काळात अगदी कुठलीही पिकं जी आपल्या भागामध्ये येतात ती आपण घेऊ शकतो. कारण बरीचशी जागा, जवळजवळ 80-85-90% क्षेत्र हे मोकळं असतं, 10-20% क्षेत्र हे नारळाने व्यापलेलं असतं. त्यामुळे आपल्याकडे येणारे कडधान्य पिकं आहेत, तृणधान्य पिकं आहेत, भाजीपाला आहेत, हंगामी फळ पिकं आहेत किंवा केळी अननसासारखी काही पिकं आहेत, कंदवर्गीय पिकं आहेत, फुल पिकं आहेत. अशी एकंदर स्थानिक परिस्थिती बघून आपण ती आंतरपीक म्हणून लागवड करू शकतो. पुढे वाढ होत जाईल तशी मसाला पिकांचा अंतर्भाव आहे, लाखी बागेसारखं तंत्र आहे, हेही आपण पुढे भविष्यात अवलंबू शकतो.
1: बरोबर. म्हणजे यामध्ये चांगली अंतरपिकं घेऊन आपण त्यापासून दुहेरी फायदा घेऊ शकतो.
0: हो
1: सर, आता आपण बरीचशी कामांची ओळख करून घेतली, पण अजूनही काही कामं नारळाच्या बाबतीत करावी लागतात का?
0: निश्चित करावी लागतात. कारण कसं असतं की आपण नारळ बागायती पीक म्हणतो, पाणी देतो, इतर त्या ठिकाणी तणांचं वाढ झालेली असते, त्यामुळे आपलं शेत हे नियमित तणविरहित असणं गरजेचं आहे. निदान झाडाच्या किंवा ते लावलेल्या माडाच्या भोवतालचं जे अळ आहे ते निश्चितच नेहमी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. काही वेळा काय असतं की आपल्याकडे पाणी हे बाष्पीभवनाने वाहून जातं, त्यामुळे आपल्याला पाण्याचं संवर्धन व्हावं किंवा आपण त्याला मॉइश्चर कॉन्झर्वेशन म्हणतो त्या दृष्टीने विचार करायला आपण आच्छादन जर तंत्र वापरलं मग मग त्याच्यामध्ये पालापाचोळ्याचं अंतर आच्छादन असेल, गवताचं आच्छादन असेल, तेही आपल्याला फायदेशीर ठरतं. तणाचं नियंत्रण होतं, पाणी आपल्याला तुलनेमध्ये कमी देणं गरजेचं असतं, आणि हा जो पालापाचोळा किंवा गवत आहे हे कुजल्यानंतर आपल्याला पुढच्या वेळेला ते सेंद्रिय खत त्या झाडाला मिळतं. आपल्याकडे

0: स्वापदं असतील, उन्हाळ जनावरं असतील, गुरं असतील, यांच्यापासून संरक्षण होण्यासाठीसुद्धा आपल्याला कुंपण किंवा इतर काही आपण संरक्षणाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे.
1: तर शेतकरी मित्र, नारळाची जेव्हा आपण नवीन लागवड करतो तेव्हा त्याची लागवड कशी करायची आणि त्याची जोपासना कशी करायची याविषयी सरांनी आपल्याला खरंच खूप उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अवलंब तुम्ही लागवड करताना आणि पुढे त्यांची निगा राखताना नक्कीच करा. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
2: नारळाची नवीन लागवड आणि जोपासना ही डॉक्टर किरण मालशे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.

हे गीत गायलं होतं खामोश शहा आणि वृषाली पाटील यांनी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय अमोल पालये यांनी, तर यामध्ये सहभाग आहे विद्या तावडे, रुचा गद्रे आणि रोहित देव यांचा. तेव्हा ऐकायला विसरू नका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 7:30 वाजता.

0: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा, तब कितना कष्ट घटा होगा।
1: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: श्रोते हो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
3: मग ऑडिशन देत राहिलो।
2: बरोबर आहे।
3: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली, ती गोठ नावाची सिरियल होती, तिथे एक छोटस कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली। आणि त्यानंतर सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको, तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटस काम मिळालं होतं, ते एक काम केलं। त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊ नये, ते सवय झालेली।
2: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 11 जून 2026 रोजी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, यानंतर रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घडाळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल

0: राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मांडला. एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेले 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात

0: भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूया. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेना दलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामग्री उत्पादन, याबाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेले आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने, म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स

0: त्यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण सीडीएस करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राईब सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आपण पुढे येणारे तीनही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू, या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे, किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने आहे, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे, पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ॲडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं, आजच्या काळातले जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई
1: दलाला दिलेला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया, तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
0: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते टियर 2 टियर 3 शहरांपर्यंत ते पोचले होते ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ॲक्शनेबल कुठला ॲक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्याने किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला, किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा, काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही, आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवादी दहशतवादी म्हणा, यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ॲक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत. हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता, ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे, आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत. आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये, याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत.
1: नक्षलवादाच्या बाबतीत
0: यातल्या बऱ्याचशा गोष्टी, नक्षलवादाची विरुद्ध जी लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे, आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉर मध्ये होते. आज झारखंडमध्ये 1 जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये 1 जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही, आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारने ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती

0: इथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, ज्यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षामध्ये की जे फारच हार्डकोअर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही. जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोअर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा सीएजीनी पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाही तर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडा आता भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसं राहिलेलं आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाईन मुवमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूनी सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्याचा दिसत नाही आहे सातत्य दिसत नाही आहे तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाही आहे, किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे, अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, मागा

0: कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात, त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे. आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही. त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही. याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे. आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला, अमेरिकासुद्धा असेल, तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियनसोबत जे डील झालं, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात, ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली. आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता. त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली. आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही, कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात, मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये, त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडमसोबत केलेलं आहे, फिनलंडसोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी, ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये, तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली. आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले, त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था, या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाही आहे. आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली. या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध 1.5 वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे, त्यांचा पक्ष परंपरागतदृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे, भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती, कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्या तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं. आणि तेच कारण होतं, आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या 2 गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशी

0: शिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात. आणि ते बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल. आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाही आहे. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंधसुद्धा भारताने सुरुवात केली. आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरणं एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो. आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणं, कारण अमेरिकेचीही सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ॲडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध. आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारतसुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल, हे भारताने या काळामध्ये ते दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुभंशी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे, पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मग अशा बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमारमध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश
0: आहेत
1: आपले सगळे शेजारी.
0: बरोबर.
1: आणि आपण शेजारी प्रथम.
0: बरोबर.
1: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने? एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे, आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाही आहे. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत, त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती.
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे, त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं?
0: या सर्व देशांना, बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षामध्ये काय घडलं?
0: याच्यामध्ये या

0: सध्याचा जो क्राइसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे येऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे, आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 11:43 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.

0: ए चल राहू दे, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय, केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही, असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.

0: बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
1: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
0: बरोबर.
1: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
0: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिक

0: होणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंगसाठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होईना बात.

0: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा।
1: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे।
0: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे।
1: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा।

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, काही गाणी ही केवळ शब्द आणि स्वरांच्या रचना नसतात, त्या असतात काळाच्या कप्प्यात जपलेल्या सुंदर अशा आठवणी। जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा उल्लेख झाला की मन नकळतच त्या सुवर्ण काळामध्ये जाऊन पोहोचतं। काळ पुढे सरकत गेला, पिढ्या बदलत गेल्या, पण आजही या गीतांची मोहिनी तशीच कायम आहे। कारण ही गाणी फक्त कानांपर्यंतच पोहोचत नाहीत, तर ती थेट हृदयाला स्पर्श करतात। चला तर मग जुन्या पण मनाला टवटवी देणाऱ्या गीतांच्या या सुवर्ण विश्वामध्ये रमून जाऊया।

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं सेहरा या चित्रपटातलं. गीतरचना होती हसरत जयपुरी यांची, तर संगीत होतं रामलाल यांचं. कार्यक्रमात आता हमराज या चित्रपटासाठी रवी यांनी संगीतबद्ध केलेली साहिर लुधियानवी यांची गीतरचना.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं अनपढ या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते राजा मेहदी अली खान, तर संगीतकार होते मदन मोहन.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटातल्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

धर्मात्मा या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं हे गीत आपण ऐकलं किशोर कुमार यांच्या आवाजात. रजनीगंधा या कार्यक्रमात आता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं काश्मीर के कली या चित्रपटातलं गीत ऐकूया.

कश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेली ही गीतरचना होती SH बिहारी यांची, तर संगीत होतं OP नय्यर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या रजनीगंधा या कार्यक्रमातून आता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, उद्या सकाळी 8:40 साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त साने गुरुजी आणि अमळनेर हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नरेंद्र ठाकूर. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात अभिनेता स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

रात्रीचे 10:30 आणि 24 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार.

शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आज आपण पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मिया मल्हार ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्री

0: compatriot and world number 39, Isha Rani Barua. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे ठीक 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपली पुन्हा भेट आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 5:26 झाली आहेत. प्लेबॅक 1.